सुप्रभात श्रोते हो, FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 15 आषाढ 1948 अर्थात 6 जुलै 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 आणि 44 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: खरी सेवा निष्काम धर्म परस्परांच्या सुखाचे वर्म समजवणी करील जो त्याग उद्यम तोची सेवा भाव समजावा इति श्री ग्रामगीता ग्रंथ।
1: कार्यक्रमात यानंतर कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं।

0: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परिवर्तन यामागे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ.
1: श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सूरदास यांचं भक्तिगीत ऐकूयात. गीताश्री संध्या मुखर्जी यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं आहे प्रकाश घोष यांनी.

महेंद्र कपूर आणि सहकार्याने गायलेलं ग दि माडगुळकर यांचं देशभक्तीपर गीत आत्ताच आपण ऐकलत. आणि या गीताबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी यामध्ये आज सोयाबीनवरील खोड माशीचे नियंत्रण याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम, दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9 ते 10 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 मिश्र संगीत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30, 11:00 मैफिले गझल, 11:30 गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:00 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 मुंबई केंद्रावरून. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मल्लिकार्जुन मानसूर यांनी गायलेला राग नटबिहाग आम्ही प्रसारित करू. संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम 6:30 यामध्ये आज वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. वृत्तविशेष 7:15 मुंबई केंद्रावरून. 7:30 घरशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.

श्रोतेहो, रात्री 8:15 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10:00 हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल. याशिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळ।

0: हेलो, आपकी पसंद। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळची 6:40 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम।
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
0: श्रोते, कृषीवाणी या कार्यक्रमात आता सोयाबीनवरील खोड माशीचे नियंत्रण या विषयीची माहिती ऐकूयात। संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं।
2: खोड माशीचा प्रादुर्भाव सोयाबीनची उगवण झाल्यापासून केव्हाही होऊ शकतो। जसं की काही किडी ह्या सोयाबीनच्या सुरुवातीच्या अवस्थेतच येतात, तर काही थोड्याशा उशिरा येतात, मात्र खोड माशी केव्हाही आक्रमण करू शकते। पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर समजून जा खोड माशीचा प्रादुर्भाव झाला आहे। याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आळी ही सोयाबीनचं पान पोखरून त्याच्या शिरेपर्यंत पोहोचते, शिरेतून पानाच्या देठामध्ये शिरते आणि शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये तुम्हाला लहान पिवळी तोंडाच्या बाजूने टोकदार आणि मागच्या बाजूने गोलाकार एक आळी दिसेल। ही आळी म्हणजेच खोडमाशी। जमिनीच्या बाजूने डोके करून म्हणजेच खालच्या दिशेने खोड पोखरत जाणं हे आळीचं काम। रोप मोठं झालं की या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाला तर मात्र तो लवकर लक्षात येत नाही। शेवटी फक्त प्रौढमाशी निघून गेल्यानंतर जे छिद्र असतं ते छिद्र फांदीच्या खोडाजवळच्या बाजूला तेवढं आपल्याला दिसतं। बऱ्याचदा झाड शेवटपर्यंत हिरवं राहतं परंतु शेंगा भरत नाहीत, कारण झाड आतून पोखरलं जातं। वेळीच उपाययोजना जर केली नाही तर मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडं थोडकं नाही 50% नुकसान होऊ शकतं, उतार अगदी अर्ध्यावर येतो। मग आता याचं नियंत्रण करणं हे कितपत गरजेचं आहे तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेल। नियंत्रणासाठी आपल्याला पिकावर वेळोवेळी लक्ष द्यावं लागेल, त्याचं निरीक्षण करावं लागेल, पीक तणमुक्त ठेवावं लागेल, म्हणजे काय तर खुरपण वेळच्या वेळी करावं लागेल, आणि खोडमाशीमुळं प्रादुर्भावग्रस्त वाळलेल्या फांद्या झाडे या काढून नष्ट कराव्या लागतील। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण 5% निंबोळी अर्काची 50 ml 10 L पाण्यात मिसळून फवारणी करू शकतो। शेतातील साधारणतः 10-15% झाडे जर खोडमाशीने प्रादुर्भावग्रस्त झाली असतील तर मात्र एक लक्षात घ्या की आर्थिक नुकसानीची पातळी ही प्रचंड ओलांडली गेली आहे। अशा वेळी रासायनिक औषधांचा आधार घ्यावा लागतो। आता याच्यामध्ये रासायनिक औषध कोणतं वापरता येऊ शकतं, तर पहिलं महत्त्वाचं औषध आहे थायामिथोक्झाम। हे थायामिथोक्झाम रासायनिक औषध आपल्याला 2.5 ml घ्यायचं 12.6% हे 12.6% थायामिथोक्झाम 2.5 ml घेऊन याच्यासोबत आपल्याला दुसरं एक रासायनिक औषध मिसळावं लागेल आणि या दोन्हींची एकत्रित फवारणी करून आपल्याला खोडमाशीवर नियंत्रण मिळविता येतं। मग हे दुसरं जे रासायनिक औषध आहे ते कोणतं आहे, तर या थायामिथोक्झाम औषधाबरोबर जे दुसरं रासायनिक औषध घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडे काही पर्याय आहेत, म्हणजे यापैकी कोणतंही एक औषध आपण थायामिथोक्झाम सोबत घेऊ शकतो। आता ही औषधं कोणती आहेत, पहिलं औषध आहे लॅमडा साय हॅलोथ्रीन 9.5 ZC, आणि जर हे उपलब्ध नसेल तर दुसरा पर्याय आहे क्लोर अँट्रानिलीप्रोल 3 ml।
0: सोयाबीनवरील खोड माशीचे नियंत्रण याविषयीची माहिती आताच

ऐकलीत संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरुम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने अंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो. म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे

0: हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे, रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसादने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुन्हा ऐकू शकता 2:05 आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत. आवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलली?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
0: बरोबर.
1: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
0: बरोबर.
1: या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
0: बरोबर.
1: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरीबॅगचं बंडल घेता त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
0: बरोबर.
1: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
0: बर वा.
1: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
0: बरोबर,
1: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही कार्यक्रम केले.
0: बरोबर.
1: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
0: बरोबर,
1: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
0: बरोबर,
1: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिकमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
0: बरोबर.
1: मग हे अन्नदान

0: लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देतात त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ जी आहे, जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ, त्या पत्रावळ.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता हा FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोतेहो प्रसिद्धित करत आहोत मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: चटला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
4: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून। चटला बॅटरी सेंटर सोलापूर।

0: लक्ष्मीची पावले या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण सेवा छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी
2: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ मां के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
3: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी. वेळेनुसार बदला, पुढे चला. आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश. यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स. याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स. आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही. आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं. डीडी फ्री डिश.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. व्हीबीजीरामजी मोहिमेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी. नांदेडसाठी 2 नवीन एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना आजपासून सुरुवात. यंदा आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच एअर अॅम्ब्युलन्सची विशेष सुविधा मिळणार, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. श्रीराम मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राज्यभरात श्रीराम रक्षा घंटानाद आंदोलन. आणि मुंबईसह कोकणात पावसामुळे जनजीवन प्रभावित, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि आजीविका ग्रामीण मिशन व्हीबीजीरामजी अधिनियम 2025 यशस्वीपणे लागू झाल्याबद्दल केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मोहिमेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी देऊन निधी वितरित केला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचं यशस्वीपणे व्हीबीजीरामजी योजनेत रुपांतर झाल्याचं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: आज प्रथम मदर सैंक्शन हम जारी कर रहे हैं. लगभग 25,863 करोड़ रुपए की ये मदर सैंक्शन राज्यों को उपलब्ध कराई जा रही है. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: व्हीबीजीरामजी कायदा 1 जुलै पासून लागू झाला. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायीचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनाचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा काल महत्वाचा टप्पा गाठण्यात आला. विक्रोळीमध्ये भारतातल्या सर्वात मोठ्या रेल्वे टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं भूमिगत बोगद्याच्या खोदकामाला प्रारंभ झाला. 13.6 मीटर व्यास आणि सुमारे 3,100 टन वजनाचं हे अत्याधुनिक मिक्स शील्ड टनेल बोरिंग मशीन विक्रोळी ते बीकेसी दरम्यान सुमारे 6 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदणार आहे. हा बोगदा दाट लोकवस्ती, रस्ते, मिठी नदी आणि अन्य महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून जाणार आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 21 किलोमीटरच्या भूमिगत बोगद्याच्या उभारणीत हा टप्पा महत्वाचा मानला जात आहे. नांदेड मुंबई आणि टणकपूर नांदेड दरम्यान 2 नवीन एक्सप्रेस गाड्यांना आजपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही गाड्यांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. नांदेड रेल्वे स्थानकावर पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील. यंदा आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच एअर अॅम्ब्युलन्सची विशेष सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली. काल पंढरपूर इथं उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना गरज भासल्यास गुणवत्तापूर्ण उपचार वेळेत मिळावे यादृष्टीनं संपूर्ण आरोग्य यंत्रणा 24 तास सतर्क ठेवावी असे निर्देश आंबेडकर यांनी यावेळी दिले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा काल जालना इथं उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी

0: राखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले होते. पुष्पवृष्टी, टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पालखीचं पूजन करून वारकरी संप्रदायाचं स्वागत केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: अयोध्येत श्रीराम मंदिरात देणगीत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल राज्यभरात श्रीराम रक्षा घंटानाद आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादर इथल्या हनुमान मंदिरातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. रामलल्ला मंदिरातल्या देणगी चोरीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन निकाल लागत नाही तोपर्यंत गावागावात हे आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं सुपारी हनुमान मंदिरासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मराठवाडा वगळता राज्यातल्या इतर भागात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात काल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली, त्यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. नवी मुंबई परिसरातही काल पावसाचा जोर कायम होता. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळखिंडीत पाणी साचल्यानं हा महामार्ग बंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग, नाशिक, गडचिरोली, पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातही काल पाऊस झाला. वाढता पाऊस आणि सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, पुणे आणि रायगड जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान हवामान विभागानं आज मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक घाट, पुणे, सातारा या भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा काल निकाल लागला. 13 संचालकांसाठी काल मतदान झालं होतं. बँकेच्या 21 संचालकांपैकी 8 सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले होते. एकूण 21 सदस्यांपैकी 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार या संचालक मंडळावर निवडून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक या संस्थेच्या वतीनं काल शहरात गांधी पुतळा ते अप्पा हलवाई असा हेरिटेज वॉक घेण्यात आला. शहागंज इथल्या ऐतिहासिक गांधी पुतळ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात आणि शीख पंथाचे आदरणीय भाई दयासिंहजी यांच्या 365व्या जयंती वर्षाच्या औचित्यानं हा उपक्रम राबवण्यात आला. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी आणि आदित्य वाघमारे यांनी यावेळी शहागंज, सराफा, धावणे मोहल्ला आणि पांदरीबा परिसराचा रंजक इतिहास कथन केला. महापौर समीर राजूरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्य परिवहन विभागाच्या धाराशिव विभागातर्फे काल 30 राजमाता जिजाऊ बसचं लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत दळणवळण सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. बीड जिल्ह्यात येत्या 31 जुलैपर्यंत स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहर विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती देण्यासाठी महानगरपालिका यंदाच्या पावसाळ्यात TDRF प्रक्रिया राबवणार आहे. याअंतर्गत नगरभूमापन कार्यालयाकडे रितसर शुल्क भरणा केलेल्या चंपा चौक ते जालना रोड या रस्त्यासाठी पावसाळ्यातच जॉईंट

0: पोर्टल स्टेशन सर्व्हे केला जाईल. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर तातडीनं पुढील भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. व्हीबीजी रामजी मोहिमेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांच्या सहाय्याला मंजुरी. नांदेडसाठी 2 नवीन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना आजपासून सुरुवात. आणि यंदा आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच एअर अॅम्ब्युलन्सची विशेष सुविधा मिळणार, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रुती हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 कार्यक्रम संध्या छाया.
2: तेव्हा श्रोते हो, आज संध्याकाळी संध्या छाया या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा नक्की ऐका संध्या छाया हा कार्यक्रम आज संध्याकाळी ठीक 6:30.

0: श्रोतेहो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर जिल्हा धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी, आज रात्री 8:15। श्रोतेहो, हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62। या क्रमांकावरती आपण आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये फोन करू शकता।
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7

घंटा झाली आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे, सेक्सटॉर्शन आहे, UPI फ्रॉड आहे, QR कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
0: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
1: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाहीत. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतात, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करत असता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत, हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या

0: फोनमध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंटमधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंटमध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहात किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोनमध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोनमध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो आणि ज्या मोबाईलवरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्टनुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहीत असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोनमध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोनमधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतं.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण XYZ व्यक्ती आहे त्याचा अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याला पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये, काही गरज नाही.
1: आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील, परंतु आपण 1930 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये. ही जर तुम्ही सायबर 1930 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही,
0: पैसे कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 1930 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे

0: आलेले आहेत आणि असे असे हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0 ची जी सिस्टीम आहे, सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डीच देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात सुधीर मोघे यांच्या काही शब्दरचना आपण ऐकणार आहोत, सुधीर मोघे यांच्या संगीत नियोजनात. तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभावरी आपटे यांच्या स्वरातील गीत ऐकूयात.

0: पंचातला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर।

श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं सुगम गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अंजली मराठे यांच्या स्वरातील सुगम गीत ऐकूयात.

मुकुंद फणसळकर यांचं गीतात्ताचं पण ऐकलत भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आज या कार्यक्रमात सुधीर मोघे यांची काही शब्दरचना पण ऐकलत, सुधीर मोघे यांच्या संगीत नियोजनात.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

अलबेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि हरिहरन यांनी गायलेलं राणी मलिक यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे जतीन ललित यांचं.

आताच आपण अलका याज्ञिक आणि हरिहरन यांनी गायलेलं राणी मल्लिक यांचं गीत ऐकलत. संगीत होतं जतीन ललित यांचं, तर चित्रपट होता अलबेला. कार्यक्रमात यानंतर शुक्रिया या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

हिमेश रेशमिया यांच्या संगीत नियोजनातील समीर यांची गीतरचना आपण ऐकलीत उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात. चित्रपट होता ऐतराज. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या दोन टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतरसरकारी तज्ज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची 2 दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या 2 दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता

0: केंद्र सरकारने लोकप्रिय समाज माध्यम इंस्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सार्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरली ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106वा एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 सामने विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेला 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत मानखुर्द परिसरात एकाचाळी 3 घरं कोसळून 5 मुलांसह 1 महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत.

101.3 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो आता प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो आज या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी स्वरबद्ध केलेले काही सुगम गीतं आपण ऐकणार आहोत. तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुकर जोशी यांचं गीत ऐकूयात वसंत प्रभू यांच्या संगीत नियोजनात.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।

भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अशोकजी परांजपे यांचं गीत ऐकूयात. अशोक पत्की यांच्या संगीत नियोजनात स्वरबद्ध केला आहे सुमन कल्याणपूर यांनी.

श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी स्वरबद्ध केलेले काही सुगम गीतं आपण ऐकलेत.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:30 संध्या छाया या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 6:30 संध्या छाया. श्रोतेहो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62. तेव्हा जरूर फोन करा आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी.

0: दोस्तों, आज के फनकार थे फिल्म अभिनेता परीक्षित साहनी।
1: आज के फनकार।
2: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। श्रोते हो, प्रसारित करत आहोत मिश्र संगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं विनय रजवाडे यांचं गीत ऐकूयात। संगीत आहे विकास फडके यांचं।

0: राज्यातला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल।
1: तसेच सोलापुरात चाण्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून। चाटला बॅटरी सेंटर सोलापूर।

श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर कुलवधू या नाटकातील ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं नाट्यपद ऐकूयात. संगीत आहे मास्टर कृष्णाराव फुलांबर यांचं.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांचं भक्तिगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

भाव मनी जे दाटू नये ती शब्द होऊनी साकार ती संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकार ती बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी। आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 10:30 वाजले आहेत। श्रोतेहो, आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची। कार्यक्रमाच्या सुरुवातीला

0: ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी,
1: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी।
0: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी
1: सायंकाळी ठीक 6:30
0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा
2: गीतांजली कार्यक्रमात आता कामापुरता मामा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत ऐकूयात।

पैसा अस्का मान मरा तर सलाम करतील सारे अधनावस्था पाहुल म्हणतील दूर निघोनी जारे दूर निघोनी जारे हाथ करा

संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या, संत साहित्याची कास धरू। श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती, दर बुधवारी सकाळी ठीक 10 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं शांताराम आठवले यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं, तर चित्रपट होता शेवग्याच्या शेंगा.

0: नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे
1: श्रोते हो, गीतांजली या कार्यक्रमात आता पायगुण या चित्रपटासाठी रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत ऐकूयात। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं।

पु ल देशपांडे यांच्या संगीत नियोजनातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी, तर चित्रपट होता दूध भात. कार्यक्रमात यानंतर मामा भाचे या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे यन दत्ता यांचं.

विश्वनाथ मोरे यांच्या संगीत नियोजनातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी. चित्रपट होता मुंबईचा फौजदार.

कार्यक्रमात शेवटी असला नवरा नको ग बैया चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी यांनी अनुराधा पोटवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत राम कदम.

0: सुनऊ भी रेशमी दुकान नाली
1: बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. श्रोते हो, आज संध्याकाळी 6:30 संध्याछाया या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा नक्की ऐका आज संध्याकाळी 6:30 संध्याछाया. श्रोतेहो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. तेव्हा या नंबरवरती जरूर फोन करा आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. श्रोतेहो, आता वेळ आहे मैफिले गझल या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेली खामोश गाझीपुरी यांची गझल ऐकूयात. संगीत आहे तौशिफ अख्तर यांचं.

0: पुण्यातला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर।
2: मैफिले गझल या कार्यक्रमात यानंतर बाजार या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि तलत अजीज यांनी गायलेली गझल ऐकूयात। संगीत आहे खय्याम यांचं।

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मैफिले गझल हा कार्यक्रम संपला. भाव मनी जे दाटू नये ती शब्द होऊनी साकारती, संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11:30 झाले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बँड बाजा बारात या चित्रपटासाठी सलीम मर्चंट आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे सलीम सुलेमान यांचं.

गीतबहार या कार्यक्रमात आता पद्मावत या चित्रपटासाठी शिवम पाठक यांनी गायलेले गीत ऐकूयात. संगीतकार आहेत संजय लीला भन्साळी.

कार्यक्रमात यानंतर बेफिक्र या चित्रपटासाठी अरिजित सिंग, विशाल शेखर आणि जयदीप सहानी यांनी गायलेलं गीत ऐकूयात. संगीत आहे विशाल शेखर यांचं.

नकाश अजीज आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं कुमार यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता सिम्बा. आणि या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात आणतात. असावे घरते आपुले छान आणि घर हीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेलं आहे मंगलाताई खाडिलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
2: नमस्कार.
1: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडिलकर. पत्रकारिता, लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडिलकर. त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती

0: कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. ही आपलीच माणसं, सुमन सुगंध, स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध.
1: अगदी जिव्हाळ्याचा.
0: सुमनताईंचा सहवास लाभणं, त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
1: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा, गायक गायिकांचा, कवींचा, गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख, एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खार मधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
0: अरे बापरे.
1: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना नाराजी होती. बऱ्याच वेळ ते आल्या नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांना यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मी आता या क्षेत्रातून जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही. आता लेकीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको. त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
0: अच्छा.
1: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारसं, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी, येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचा थोडा विरस झाला सुमनताई, भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
0: बरोबर.
1: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचारांनी मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
0: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं.
1: त्यांच्या लक्षात येत होतं
0: मनापासून आहे
1: असं मिटून घेतलेलं असताना सहस्र दल कमल
0: कोशात स्वतःला
1: तशा होत्या त्या. आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळेच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाहीत तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल, युट्यूब हे प्रकार नव्हते त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
0: बर.
1: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला कारण बाबा आज मी सकाळी 11:30 वाजता तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
0: बर
1: हाँ, त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा कर।

0: करत होत्या आणि त्या फोनवर आल्या त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या काय बाई असं होतंय की देवी कौलच देत नाहीये हो त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे चा असं कसं झालं तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला.
1: अच्छा
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या पुढच्या वर्षी बघू म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.
1: अच्छा
0: पण झालं बुवा
1: वा.

0: मंगलाताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रे क्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमनताईंच्या सहवासात?
1: अगदी, म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं, म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणंच तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
0: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे, दीड 200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
1: हो,
0: छायाचित्र
1: आम्ही सुधारत नेली सूची.
0: अच्छा.
1: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं.

0: असायचं. अशी अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीत आणि गैरफिल्मी गीत आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
1: वा,
0: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकलं ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
1: काळ गेलेला होता.
0: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी 3:45.
1: अच्छा,
0: तुम्ही 3:45 या म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझं ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
1: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
0: अत्यंत. म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्माले.
1: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
0: पुष्कळ.
1: अच्छा,
0: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
1: अच्छा बर.
0: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेला प्रत्येक प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या.
0: परफेक्शनिस्ट,
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं असा एक
0: घर. किती सुंदर, अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे जी करणार सुतारच कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमनताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण
0: हो आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इथपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे जे स्कूल ऑफ आर्टला गेले, पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला पोर्ट्रेट्स स्केचेस
1: उत्तम,
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम, त्या काढतच गेल्या पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत, मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं म्हणून.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा,
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे,
0: त्या जिन्यावरनं चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताईंनी तुम्हाला सांगितलेली
0: आणि ती पुस्तकाच्या पहिल्या वृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी, ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा.
0: मग ते ऐकायचं, आपोआप पाठ व्हायचं, मग ते आपल्या घरी 24 गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा,
0: आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमनताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचं नाही, आळसावायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग निटिंग हे सगळे सुमनताईंचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या.
1: नवल वाटतं ना.

0: म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
1: अवगत
0: होत्या.
1: आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम. त्या नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात,
0: वा
1: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक चढ एक सुंदर गीत त्यांनी गायलेली आहेत.
0: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा हे विश्व किती मोठं किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
1: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं हे सगळं एकमेकाशी जोडलेलं
0: आहे. एकातून एक उमलत जाणं,
1: एकातून एक उमलत जाणं. सश्रद्ध अत्यंत.
0: अच्छा.
1: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल. आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली आहे.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग. मुळात या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर

0: त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं. तर ते बोलल्यानंतर ते असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
1: कोणी दुखावलं
0: तर जाणार नाही. मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या. आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोळशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवतेय, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्यचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोराबाई अंबालावाली, मग नूरजहां, मग सुरैया ह्यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा तशी, म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं. आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी, आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्या आहेत म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला 4-5 वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या, परत चढल्या, परत खाली उतरल्या, परत चढल्या, एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं, जो खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे, मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी, म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
1: अच्छा.
0: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन. आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
1: वा.
0: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
1: लताबाई.
0: त्यामुळे पारस्परिक आदर, स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं
1: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं.
0: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना, महाराष्ट्र शासनानेही दिला आणि मध्य प्रदेश शासनानेही दिला.
1: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो,
1: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे. ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई, आशाबाई, जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे. तो एक स्वर्गीय सूर आहे
1: अगदी.
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो, त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत. तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला.
1: वा.
0: त्याची मधुरता, तीक्ष्णता, कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची, लता स्वराची, ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक, अधिक ऊर्जावान, जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी, नैसर्गिकरित्या मधुर, कमी तीक्ष्ण, कोमल आत्मभान जागृत ठेवणारा, मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत, आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे, तो भावदर्शी आहे, पण तो संयत आहे.

0: मंगलाताई, सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना की कसंही आठवेल?
1: त्या आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: केशवराव भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा.
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: तुमच्या या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे
1: आणि अशोक पत्कींनीही
0: लिहिलेलं होय.
1: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे त्याआधी त्यांचं

0: पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
1: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती, माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
0: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्के की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा, आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले, हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं, हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमाग एक गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरासिया वरती राहणारे.
1: बरं,
0: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर, स्वर संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर.
1: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं. आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का, ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
0: आणि नंदाजी असायचे त्याची, आणि नंदाजींनी आणि सुमनताईंनी असं आपल्या आपल्या ठरवलेलं असायचं की आपल्याला आता भक्तिगीत हवी आहेत किंवा आपल्याला भावगीत हवी आहेत. मग दशरथ पुजारी निवडायचे आणि त्यांना दाखवायचे, आणि मग अर्थातच ते सुंदरच निवड असायची, आणि मग ती गीत व्हायची. तर त्यांचं एक वाक्य आहे सुमनताईंचं की माझ्या बरोबर रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील, ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण ओठंगून असावं, आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा, पत्नी, माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा, आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का,
0: सुपर वुमन. गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
1: अच्छा.
0: आणि सारखं लक्ष कशात, तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय कोरीव वस्तूंचं, हातमागाचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं.
1: अच्छा.
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या, मुलगी असेल तर मुलीसोबत, कधी एकट्या अशा त्या जायच्या. आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं, आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं, त्याची अधिक माहिती घेणं, विणकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची, महाग मिळायची, त्यांनी ती जमवलेली आहेत.
1: अच्छा.
0: आज तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मना आड केली की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली छान, त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायचं हो.
1: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं.

0: हेही त्यांना जमत होतं,
1: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80च्या दशकात त्यांना वाटलं, म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटांसाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेलं आहे, त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके, इथं पण एन दत्ता आहेतच तिथं, तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव, या सगळ्यांकडे जशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या, पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
0: सगळेच मोठे मोठे संगीतकार आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं वाटत
1: होतं. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला, आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं, त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं, याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही, मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 94 साली कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
0: बरं.
1: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
0: कमबॅक.
1: हो, कमबॅक. जिथे सागरा धरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
0: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
1: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
0: अच्छा. बर.
1: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो, मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करवरकर, घाल घाल पिंगा वाऱ्या, आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना. म्हटलं, नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना, ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोग असं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा. दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं, आता आकाश पांघरुनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
0: त्यांना घरी
1: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या, आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत ह्याची सामक्षा त्यांना मिळाली, आणि त्यानंतर सुमन सुगंधाचा त्या भाग झाल्या.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुबन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे.
0: हा
1: आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा.
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडंसं बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं. पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या जेव्हा रंगून जायला लागल्यानं तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमागणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये तेही खूप झाले.
0: खूपच. वा
1: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केलेत त्यांच्या उपस्थितीत 3 केलेत. ठाण्याला आपण 2-3 केले. मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते. त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
0: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते. नाही का
1: संजीवनी असते.
0: संजीवनी आहे खरं आहे अगदी.
1: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव त्यांचे गुरु आणि सुशील कुमार शिंदे असं म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा, आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायची. हा म्हणजे
0: अच्छा
1: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका. हा ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोराबाईंचं कोणतं गाणं असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काय जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापपणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना त्यानं रसिक वेडावून जायचे. की किती साधं माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साधं असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का असं वाटावं इतकं साधेपण होत.
0: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या त्या पुढे जवळजवळ

0: 27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला त्या
1: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत, एक तास सुद्धा बोललेले आहेत, आणि अहो शब्द एकवाकी नाही आठवत आहे असं म्हणायच्या, आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुलकरांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत. झिमझिम झरती पूर्ण, आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
0: खरे
1: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती, ती रसिक घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
0: अच्छा,
1: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदा व्हायचे.
0: हा किती काळ कार्यक्रम चालला?
1: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं, आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही, पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 व्या वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं, पण थोडंसं गायच्या थोडंसं बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं दोन ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं, आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला, तर मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल, म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचं कुठलं ऐकू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरिये होश में आलू, कधी बुझा दिये है खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं असं म्हटलं की त्या म्हणायच्या पण मला ऐकू नाही आलं सूर तर. म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आत्ता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हटलं हे घ्या सुमनताई, वय वर्ष 80, जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आहात सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
0: तुम्ही त्यांना
1: ऐका,
0: खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं, आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच पण तो जागवलात एका परीने, आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
1: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्ही जपलं, आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो. म्हणजे छाई घटा घनगोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. मग ती अमक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, हे आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं, पण ते ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझं भावडेपण आहे, अतिसंवेदनशीलता आहे मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
0: खरी गोष्ट आहे. आणि आत्ता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशाच तऱ्हेचं, आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यानपिढ्या आपल्याला असाच सुमन सुगंध देत राहणार आहे.

श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा करे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशा है.
2: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7

0: जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1 वाजता

0: ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्यकर्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती. मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले.
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक इन 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उतीसंवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉक्टर

0: भजी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दम हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका

0: हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा दोन सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला, तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेझांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा. लगेचच आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी आणि सायबर सुरक्षेसाठी महिला आयोगाचा पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शहा यांच्या हस्ते अंबाबाई देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं उद्घाटन झालं. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारनं निधी मंजूर केला आहे. यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयत्न केले. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यात येणार आहे. शासनानं यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मंदिर विकास कामांना सुरुवात होत असतानाच अंबाबाई मंदिराच्या कळसालाही सुवर्ण झळाळी प्राप्त झाली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील अखेरच्या शुक्रवारी कळस चढवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. यानंतर कळसाची पूजा करण्यात आली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी मंदिराला हा कळस अर्पण केला आहे. 2.5 कोटी रुपयांचा हा कळस 1.5 किलो सोन्यात मढवलेला आहे. मंदिर संवर्धनाचं काम अद्याप सुरू असल्यानं तात्पुरतं कळसपूजन करण्यात आलं आहे. मंदिर संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर कळसाभिषेक आणि पूजन केलं जाणार आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोल्हापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन, समता दिंडी, शाहू स्मारक लोकार्पण, शाहू पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम पार पडले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक दिवंगत डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यात डॉ पवार यांच्या ऐतिहासिक ज्ञानसाधनेचा आणि महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील त्यांच्या देदीप्यमान योगदानाचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. 1 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार आहे. सोशल मीडियाचा वाढता

वापर आणि त्या माध्यमातून महिला आणि बालकांवर होणारे सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, छेडछाड आणि पोस्को संबंधित गुन्ह्यांचं प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 3,000 शाळांमध्ये विशेष पथदर्शी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकांनी आपल्या मुलांना सायबर सुरक्षेची योग्य जाण करून देणं ही आजच्या काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे यांनी या बैठकीत सांगितलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर उपाध्यक्षपदी कोल्हापूरचे धनाजी यमकर आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची निवड झाली. प्रमुख कार्यवाहपदी अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली. कोल्हापुरात धर्मादाय सहआयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके

0: आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. गोकुळ दूध संघटनेच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधकांनी पात्र 4,844 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. 20 जुलैपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या 5,470 दूध संस्थांपैकी अवसायनातील संस्था वगळता 4,844 संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले होते. ठराव मागवण्याची प्रक्रिया एक महिना सुरू होती. अखेरच्या दिवसापर्यंत 5,439 ठराव जमा झाले. दरम्यान सर्वाधिक ठराव दाखल करून आम्हीच गोकुळवर निर्विवाद सत्ता मिळवणार असल्याचा दावा महायुतीनं केला आहे, तर महाविकास आघाडी देखील सत्ता मिळवण्याचा दावा करत आहे. जून महिन्यात पावसानं ओढ दिली असली तर या महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. तर श्रोतेहो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही

0: सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होतीये. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारुडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाइड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाइड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
1: मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
0: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हापळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हापळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथं दरड कोसळली असून एकूण 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट

0: निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70-90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता सभागृहाचं कामकाज स्थगित करायची विनंती सभापतींना केली. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड या एक्सप्रेस गाड्यांचं उद्घाटन केलं. ओदिशात भुवनेश्वर इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी दूरस्थ पद्धतीने या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. नांदेड मुंबई ही एक्सप्रेस गाडी वाशिम आणि हिंगोली मार्गे जाणार असून त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्राबोवो यांच्यासमवेत योग्यकार्ता इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली आहे आणि त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाल्याची माहिती एनटीएनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी तहकूब. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हिंदी कथा साहित्य के महान लेखक मुंशी प्रेमचंद की कहानी है दो बहनें. शीर्षक के अनुरूप कहानी दो बहनों के पारस्परिक संबंधों पर केंद्रित है. प्रेमचंद ने कहानी के मुख्य पात्र, दोनों बहनों के बाह्य आकार और रूप रंग का वर्णन करने के साथ ही उनके मन का भी सूक्ष्म विवेचन और विश्लेषण किया है. कहानी में प्रवाह है, धन की संपन्नता और विपन्नता के अनुरूप पात्रों का चरित्र चित्रण और पात्रों के चरित्र का विकास बहुत स्वाभाविक रूप में किया गया है.

FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अमर प्रेम या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे RD बर्मन यांचं.

आत्ताच आपण चरस या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्या

प्यारेलाल यांचं कार्यक्रमात आता ऐकूया लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत, चित्रपट मर्यादा.

आत्ताच आपण ॲन इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटातील शैलेंद्र यांचं गीत ऐकलं. गायलं होतं मोहम्मद रफी आणि याशा भोसले यांनी. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया चितचोरी या चित्रपटातील येसुदास आणि हेमलता यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 6:30 संध्या छाया या कार्यक्रमात वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 संध्या छाया हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत

0: असतो आपल्या वाचन कट्ट्या कार्यक्रमात, तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये वाचनप्रेमी आणि पुस्तकप्रेमी मैत्रीण सानिका म्हस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीये हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्हा सर्वांचं वाचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका म्हस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून, मग वेगवेगळ्या प्रकारची जी ॲप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचनाची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्ट्यामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे, जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो, की तू सध्या काय वाचतेस?
2: सध्या कादंबरीवरती जरा जास्त माझा भर आहे आणि आता मी वाघाच्या मागावर एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता, पण माझ्या वयोमानानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते, पण आता तो मी एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय 2 दिवसापूर्वीच आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरीवरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं ज्याला जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये, तर ते आता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं, म्हणजे रहस्य कथा आवडतात का? की
2: पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
2: हा, तर म्हणजे हा भाग माझा कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री मारुती चितमपल्ली, तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, माझा मोठ्या भावाचा सहभाग होता. पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काही भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्यकथा, कादंबरी, विनोदी कथा, पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रणं आपण वाचलेली आहेत हे होतात. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे, म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो, ही खूप वेगळी भावना आहे.
2: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त.
1: मला ग्रामीण कथा आवडतात, त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील, त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटा वाचायला.
2: हा, म्हणजे बघ आता तू ह्याच्यात ना एक अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढलास, म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळ

0: ही पिढी नाही आहे. खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे. पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि मी वनकथांबद्दल बोलतीये आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीये.
1: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावला आहे? म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस, मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेली आहे वाचता वाचता, खूप आवडली आहे ती तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
0: हो, म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चेतमपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाडं यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे. आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते. आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे. ते तू जाऊन नक्की वाचावं.
1: येस, नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
0: येस, नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी आता चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चेतमपल्लींचं. yes. ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या वयाच्या आयुष्यातल्या, आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता, जो इतका बुजरा होता, ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं, त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं, तो ज्यांना आयडल मानत होता, तो ज्यांना आदर्श मानत होता, अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं, त्यांच्याशी त्याचा संबंध असणं, हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चेतमपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले, एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. आणि असंच त्यातले एक लेखक, जे लेखकही माझ्या खूप जवळचे आहेत, ते लेखक म्हणजे अप्पा दांडेकर, गोनी दांडेकर. तर चितमपल्लींशी दांडेकरांची कशी ओळख झाली याचा एक पॅरेग्राफ आहे, तो मी वाचून दाखवतो. yes. त्या भेटीची गंमत. तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती. जो सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता. गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली 2.5 तप मी या घरात राहतोय. इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं. या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की 9 लाख उंबेरचे ही डोंगर दिसत. इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना अप्पा सांगत, भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले. तरुणपणी मी इंदुरी, 9 लाख, उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो, असं अप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाईल. ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचं दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या. त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा, दासबोध, सकल संत गाथा, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. अप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होतं.
1: वा.
0: एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं. ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉन प्रमाणे राहिलंय.
1: भारी.
0: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा अप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच म्हणजे तेव्हा काही साधनं नव्हती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.
0: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग, अप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा.
1: सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या आप्पांच्या खोलीचं, त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
0: आणि मला ह्याच्यातून ह्याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे. त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा, ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे.
1: हो.
0: तर इतकी साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही बसत आता. कारण हा म्हणजे आताही आपल्याला कुठे कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं ते दडपण आप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ

0: बाजूला केलं आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो, तो काळ अनुभवतो, जगतो. त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचं आहे की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस, तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस, तुला कविता वाचायला आवडतात का? आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून?
0: हो, म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे, कारण मला मराठीच्या पुस्तकातल्या कविताच जास्त आवडायच्या. आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचं आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारतीमधल्या कविता.

0: तर पहिल्यांदा फार साध्या साध्या बालभारती मधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मग आपल्या शांता शेळक्यांच्या कविता, असं खूप काय म्हणू त्याला, बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं, जे तव नयनांचे दल हललेले, तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग सगळेच, म्हणजे सुरेश भटांच्या गझल असतील, शांता शेळक्यांच्या कविता असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील, कविता हा खूपच जवळचा विषय. आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारतेस आता की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते, तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल?
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे, आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते, सुचू शकते, आणि एकदा का कविता आपण वाचली ना कशी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं, आपल्याला त्या रिलेटेबल वाटतात, त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात, किंवा शांता शेळके, पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत. आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
0: अरे वा,
1: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय, ग्रामीण कथांविषयी, वनकथांविषयी बोलतोय. मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार जे जे कवी आहेत त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो, म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत, कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार, त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे. आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील अशी कथासूत्र ते गुंफतात आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहितीये की मी हे खूप अलंकारिक बोलते आहे, पण साध्या सोप्या भाषेत समजावायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी. आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती, ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध, त्यांच्यात घडणाऱ्या घटना, ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी, कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
0: अगदीच, म्हणजे कविता म्हणली की गुलजार आठवलेच पाहिजेत. आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील, त्यांनी लिहिलेली गाणी असतील, आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार, म्हणजे काय म्हणू, उत्कट बिंदू,
1: येस,
0: आतून येणारा त्यांचा प्रत्येक कथांमध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रावीपार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा इतकंच.
1: आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होत आहे, स्पष्ट दिसतंय की आपण वाचणारे आहोतच दोघे जणी. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेन्झी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
0: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही तसं, म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचन कट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं असं एक प्रकटीकरण करणं आणि माझ्या एका वाक्यातून जर माझ्या तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी, तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा, वाटत राहावा. आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटतं.
1: आपण वाचायलाच हवं, पण वाचलेल्या ज्या घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होईल.
0: कारण तुला वेगळं वाटतं, म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं, अनुभवलं, तर त्यातून मग मला कुतूहल जागवत ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे, तर मग त्यासाठी काय करावं लागेल, मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
1: खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
0: येस, थँक्यू तन्वी.

0: धन्यवाद.
1: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

कार्यक्रम 10:30 मिश्र संगीत 11:00 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीतगुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:00 5:30 युवावाणी मुंबई केंद्रावरून. महफिले गझल 6:10 6:30 स्वयंसिद्धा या कार्यक्रमात. वारी माणुसकीचा चालता बोलता उत्सव ही माहितीपर संवादिका. लेखन शीतल कुलकर्णी. सहभाग वैशाली महामुनी, शीतल कुलकर्णी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30 कार्यक्रमात गोगलगाय निर्मूलन आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील पीक संरक्षण विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापक डॉ श्रीकृष्ण झगडे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 8:15 लोकरंग या कार्यक्रमात येडेश्वरी आराधी मंडळ दत्तनगर धाराशिव यांनी गायलेली देवीची गाणी. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. मराठी पत्रगीत हा कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग नटबिहाग.

0: आत्ताच आपण पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायलेला राग नटबिहाग ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेटसाठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: प्रसारित करत आहोत संध्या छाया हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.
4: नमस्कार श्रोते हो, संध्या छाया या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी सुवर्णमाला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, पुस्तक हे केवळ ज्ञानाचं भांडार नसतं तर ते माणसाला घडवणारे, विचारांना दिशा देणारे आणि समाजाला संस्कार देणारं एक माध्यम असतं. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. शिपाई म्हणून अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणारे आणि आपल्या घरातच लायब्ररी सुरू करून वाचन संस्कृती रुजवण्याचा सुंदर संकल्प करणारे रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. तर कार्यक्रमात सर मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर्वप्रथम आम्हाला तुमच्या बालपणाविषयी जाणून घ्यायला आवडेल.
5: माझी जन्मतारीख आहे 1964. ही माझी ओरिजिनल जन्मतारीख नाही, आमच्या शिक्षकाने दिलेली जन्मदिवस आहे मला.
4: बर.
5: माझं बालपण आणि माझं शिक्षण पहिली ते चौथी ही जिल्हा परिषद शाळा वरवंटे या ठिकाणी झालं. आणि जे त्या काळातल्या आम्ही फक्त चौथीला आम्ही फक्त चौघ जण होतो. परिस्थिती अशी होती, एक शिक्षकी शाळा असायची आमची. त्या शाळेतून मग आमची दुष्काळाची चाहूल लागलेली होती. त्या टायमाला अशी परिस्थिती असायची की खायला प्यायला मिळायचं नाही. अन्नाची म्हणजे अन्नात प्रचंड तुटवडा होता. तो म्हणजे चीनचं युद्ध होतं, पाकिस्तानचं युद्ध, त्या काळाचा आसपासच्या

0: मामचा त्याच्यावर आम्ही बाहेर काही कार बोरं जे असतात ना असे हे खाण्यासाठीच आम्ही पहिली त्याचं होतं. आम्ही फार मोठं होतो त्यावेळेस असं म्हणजे वयाचे काय शिक्षकांनी जन्मतारीख घातलेलीच असे. पण ते प्रॉब्लेम असा होता त्यावेळेस की ती शिक्षक जे जन्मतारीख घालते तीच आपली जन्मतारीख होती.
1: बरोबर आहे, आई वडील अशिक्षित असल्यामुळे
0: काही नव्हतं त्यावेळेस.
1: अच्छा
0: मग मी आता तुम्हाला खोटं वाटेल, मी इयत्ता तिसरी मध्ये वरवंटी ते धाराशिव किमान माझी 25-22 आसपास का आता वजन काट्यावर केलं तर 25-26 किलो व्हायचं. तू लाकडाचा बिंडा घेऊन आम्ही इथे पिकायला यायचा असं मधून गावसुद वरवंटी असं म्हणजे इथं आपल्या पोस्टापर्यंत 8 किलोमीटर अंतर चालत यायचं आम्ही. आणि त्याच्यानंतर ती बिंडा वगैरे विकला त्या म्हणजे इयत्ता तिसरीला असतानाची परिस्थिती सगळ्यात बेकार होती. सगळ्यांचीच बेकार परिस्थिती. ताजी मी आता सेवानिवृत्त झालो किंवा माझा भाऊ शिकला मी शिकलो पण हे ते श्रेय जातं माझ्या आई वडिलांना. तिने काय केले की कुठं एखाद्याच्या जनावरावर किंवा एखाद्याच्या ठिकाणी सालगडी म्हणून त्यावेळी ठेवायची प्रथा होती तिने ती केलं नाही. तिने स्वतः लाकड डोंगरातून काढायचे मग ते हे कलटिकी असायची लोखंडी असायची नाव आहे ती ह्याची. पण आमच्या वडिलांना काय करायचं ती खोड खालची खांदायची वरची लाकडं पण संपलेली होती त्यावेळेस आणि ती खांदून मग त्याची ती फोडायची आणि ती मग लाकडं घेऊन आम्ही ह्याला विकायला यायचं उस्मानाबादला धाराशिवला. आणि ती आताचा देशपांडे स्टँड आहे का तिथं सगळं भरायचं तिथं ती ह्याकडची त्याकडला ती लाकडं विकणार असे सोनेगाव बाणसगाव वरवंटी ही बिंडे विकणारीच गावं सगळी. आणि ती विकल्याच्या नंतर काहीतरी घ्यायचं विकत तिथल्यानंतर 2-3 किलो जास्त जास्त काही येत नव्हतं. मग ते इलुमिली एक असायचं मटकी एक असायची त्या प्रकारात अन्नधान्यच जास्त नसायचं पण इलुमिलो ती लाल ज्वारी असायची आणि ती दळून नेलं तर त्याच्या भाकरी बी नीट यायची नाही अशी परिस्थिती असायची. ती घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा विकल्याच्या नंतर पुन्हा परत जायचं चालत मग ते आमच्या आईनं परत पुन्हा भाकरी विक्री करायच्या मग आम्ही सगळ्यांनी जेवायचं.
1: अच्छा किती भावंड आपण?
0: आम्ही तिघ जण भावंड होतो.
1: बरं तुम्ही किती नंबर?
0: आम्ही 2 नंबर.
1: या पद्धतीने आपलं बालपण गेलं खूप हालाकीचं म्हणता येईल.
0: नाही हालाकीचं होतं हो प्रचंड हालाकीचं.
1: मग आपलं शिक्षण वगैरे कुठे झालं?
0: माझं प्राथमिक गावात झालं आणि माध्यमिक नरेंद्र आर्य विद्यालय आपसिंग या ठिकाणी झालं.
1: अच्छा
0: आम्हाला म्हणजे खायची प्यायची परिषण होती आणि त्यावेळेस बोर्डिंगला पाठवणं आणि शिक्षणाचा ध्यास घेणे ह्याचं पूर्ण जे पूर्ण आमच्या घरात गुंतलं नाही पोरं शिकले पाहिजे हेच आमच्या वडिलांचं ध्येय होतं.
1: बरोबर. आणि स्वतः अशिक्षित असून वडिलांना असं वाटत होते की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे
0: मग त्याच्यासाठीच मी वडिलांच्या नावानं मी ते वाचनालय सुद्धा म्हणजे काढलंय की चंद्रप्पा सर्वोदय सार्वजनिक वाचनालय.
1: बरं.
0: 4th पास झाल्याच्या नंतर मग एक लाकडाची पीटी होती अशी मोठी. पहिल्यांदा फक्त आमचे वडील ती पेटी घेऊन आम्हाला बोर्डिंग मध्ये तिथे ठेवून आले. तिथं योगायोगानं असं होती की माझ्या अगोदर माझी चुलती ती पण बोर्डिंगला होती. आम्ही आमच्या एका घरातले चौघजण बोर्डिंगला होतो. बोर्डिंगला गेल्यानंतर आमचा एक प्रवास असा होता मॅडम तिथं की घरी खायला मिळायचं नाही पण बोर्डिंगला 2 टाईप पोटभर मिळायचं जे आहे ते. मग घरी यायला सुद्धा नको वाटायचं कारण का तिथं पोट भरायचं असून घरी भाकरी नसायच्या. हा एक सगळ्यात म्हणजे सांगण्यासारखा प्रसंग आहे. 5वी ते 10वी नरेंद्र आर्य विद्यालयामध्ये मग 1983 ला मी पास झालो
1: होते. पास झाल्यानंतर पण आपल्याला असं वाटलं की आपण पुढे शिक्षण घ्यावं किंवा नोकरी करावी असं वाटलं आपल्याला?
0: शिक्षण घ्यावं तर वाटायचं नोकरी करायची वाटायचं पण तेवढं हे नसायचं फक्त आमचे वडील काय नाही शिकली पाहिजे. मग शिकले पाहिजे ह्याच्यात मग तिने तिथे ठेवले बाबा. मग सुरुवातीला शाळा नको वाटायची ना आले की जाऊ नाही वाटायचं काय नाही. मग सगळी चर्चा करायची बाबा शिकला सवरला तर तू साहेब होतील गुरुजी होतील पोलीस होतील त्यांच्या ह्याच्या सांगायचे त्याने. आणि मग कुठेतरी नातेवाईकाकडे गेलं आणि त्यांचं बघितल्याच्या नंतर मग मनात वाटायचं नाही आपल्याला शिकलं पाहिजे. आणि माझा मोठा भाऊ होता म्हणजे तो उशिरा होता आणि मला जास्त काही जमायचं नाही म्हणजे जेमतेम बुद्धिमत्ता माझी असं काय नाही. माझं कसं की खेळाकडे जास्त लक्ष होतं अवांतर वाचणं म्हणजे पुढचं बी असं. आणि लहान होतं तेव्हा खेळायचं लक्ष शाळा बुडून खेळणे मग त्यात कुस्ती कबड्डी आणि कबड्डी मी चांगलं खेळतो. आम्ही डिस्ट्रिक्ट पर्यंत खेळलो जिल्हा पातळीपर्यंत खेळलो आम्ही.
1: बरोबर.
0: इंटरनल असं तालुका पातळी आणि जिल्हा पातळीपर्यंत खेळलो. योगायोगानं मला जिल्हा पातळीचं सर्टिफिकेट मिळालं नाही म्हणून मला डायरेक्ट पोलिसामध्ये जाता आलं नाही. एक खंत राहिलं माझ्या मनामध्ये.
1: बर. तेव्हा 4थी पास झालं 7वी पास झालं की नोकरी लागायच्या?
0: बॅड लक अशी झाली माझ्यासाठी की मी ज्यावेळेस 10वी पास झालो मग बालाघाट कॉलेजचं नळदुर्गला कॉलेज होता मग तिथे मी फिशरी सायन्सला 11वी-12वीला ऍडमिशन घेतलं. फिशरी सायन्सला होतं की मार्क जास्त वाढणार पर्सेंटेज वाढायचं आणि थोडी शेती असल्यामुळं ती 7-12ची पण त्याच्यामध्ये 6% ऍड व्हायची आणि ग्रामीण भागातली 6% ऍड व्हायची. ह्याच्यातून माझ्या मोठ्या भावाने तिथं ऍडमिशन घ्यायला लावलं पण तो फिजिक्स आणि मी सायन्सला ऍडमिशन घेतल्यामुळे मग ती इंग्रजी जमायची नाही त्याच्यावर दुश्मन झाला माझा सायन्सचा विषय. त्याच्यावर मी फिशरीतच पास झालो फक्त आणि फिशरी 200 मार्काचा असल्यामुळं बाकीचे विषय नव्हते भाषा विषय म्हणजे जसं की मराठी हिंदी असे विषय नव्हते. मग ते भावाला तरी सांगायचं कसं काय म्हणून काय केलं मी गपचिप

0: उठलो आणि तुळजाभवानी कॉलेज तुळजापूरला 12वीला 8ला ऍडमिशन घेतलं परत. आणि मग तिथं ते 11वी 12वीला तिथं ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मग मला सुरुवातीला बघा साने गुरुजी माझ्या संपर्कात आले. ज्यावेळेस श्यामची आई वाचत असते ना का नाही, वाचता वाचताच मला गळगळगळगळ मी आत्मसात केलं. वाचायला जर शिकायचं असेल तर प्रत्येकाला मी असं सांगेन, अगोदर तुम्ही साने गुरुजी वाचा, तुम्हाला ऑटोमॅटिक वाचनाची आवड लागेल. आणि ते बाकीचं आपण डायरेक्ट कुठलं तरी घेतलं तर आपल्याला नाही लागणार वाचन,
1: आवड पाहिजे,
0: आवड पाहिजे. मग साने गुरुजी तर श्यामची आई, चित्रा, म्हणजे झपाटून वाचले असं.
1: मग ही वाचनाची आवड कशी निर्माण झाली?
0: मग बालाघाट कॉलेजला गेल्याच्या नंतर तिथं मग फकीरा पुन्हा त्यांचं आवडी, एक एक फकीरा ती अशी आल्याच्या नंतर मग ती ज्यायचं आपण वाचतो फकीरा कादंबरी वगैरे सगळं, ती इंग्रज फकीरा कसा करतोय हे डोक्यात बसले गेल्याच्या नंतर मग अण्णाभाऊ साठेंचं एक एक एक साहित्य वाचायला चालू केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहसा शंकरराव खरासांचं पुस्तके वाचण्यात आलं, ते त्यांनी लिहिलेलं धडा असायचा ना मराठीत, मग ती गेल्याच्या नंतर ही मिळते का लायब्ररीत. गेल्याच्या नंतर मी अगोदर दोस्ती केली असेल तर ग्रंथपालची जी आपल्या अटेंडन्स जे असतात का त्यांच्याशी त्यांना बोलायचं. मग ती कसं की सुरुवातीला विद्यार्थ्याला पुस्तक देताना हे करायचे, मग ते त्यांच्याकडून घ्यायची मागून मी ते, मग ते बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी भेटले. मग बाबासाहेब आंबेडकर धनंजय किरांचं पुस्तक सुरुवातीचं, मग ते पुस्तक आदर्शासारखं मी अगोदर ती बाकीचं राहिलं कुठं तेच वाचून काढायला चालू केलं. धनंजय किराचे मग त्याच्यात मग बाबासाहेब तिथून वाचायला सुरुवात केली. त्याच्यानंतर वाचायचं काय, ओरिजिनल बाबासाहेब वाचत असताना मग जे बाबासाहेबांनी लिहिलेले जे होते मग खंड आले महाराष्ट्र शासनाने जे केलेले 22 खंड प्रकाशित, मग त्याच्यातले मराठी इंग्रजी असतात ते अगोदर सगळे मराठी मी आदर्शासारखा तुटून पडलो त्याच्यावर वाचायचे. मग त्यांनी सांगितले सगळे त्यांची जनता, बहिष्कृत भारत, असे जे मुख नायक आता ते आता त्यांनी महाराष्ट्र शासनात प्रकाशित केले, जनताचे 3 अंक आहेत, बहिष्कृत भारत आहे, ती वाचायच्या नंतर मग तो काळ आठवायला चालू केला. म्हणजे कारण वाढला असेल माझ्याकडून काय काय मला माहित नाही. ते वाढल्याच्या नंतर म्हणले की किती बाबासाहेब जगले 64-65 वर्ष काहीतरी, तर तेवढ्या काळामध्ये त्यांनी किती लेखन ठेवली, 22 खंडाचे त्यांचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले, न प्रकाशित पण आणखीन बरेच. आणि खैर मोड्यांचे बाबासाहेब आहेत असताना 1-2-3 खंड झाले होते आणि त्यांचे 12 खंड आहेत. मग ते 12 खंडांना मला पैसे नसायचे, मग एकदा दोनदा केला प्रयत्न, मग 12 खंड एकदा मी पुण्याला गेल्याच्या नंतर खरेदी केली, पुन्हा काही सवलतीच्या दरात मिळाले, काय केले मी मग ती 12चे 12 खंड सुरुवात केली. खंड एक मुलीला दिला, एक मुलाकडे ठेवला आणि माझ्याकडे 2 ठेवले. आणि घेताना मी काय करतो, 2 घेतो. मी लग्नात कोणालाही पैशाचा अर्क आयार करत नाही, एक पुस्तक भेट देतो.
1: खरंच चांगली गोष्ट आहे.
0: लग्नात देतो किंवा असं कार्यक्रम असेल किंवा वास्तुशांती असेल, पुस्तक त्यांना भेट देतो.
1: बरं, आपण 12वी पास झाला हो, आणि त्याच्यानंतर मग आपण नोकरीसाठी कुठं?
0: नोकरीसाठी मी आयटीआय केलेला होता.
1: 10वी झाल्यानंतर आयटीआय केलं?
0: मी काय केलं, 1 वर्ष आयटीआय केलं, परत 10वीच्या ह्याच्यावर.
1: बरं,
0: मग ती कार्पेंटरचा केला. तिथून झाल्यानंतर मग मला थोडं काम यायला लागल्यावर काय केलं की झाला का म्हणलं आपण गाव सोडल्यावर बघू आपलं काय होईल. मग मी काय केलं, 1993ला भूकंप झाला का त्यावर्षी मी पुण्याला गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर मग दुसरीला काम केलं. तिथं पर डे 40 रुपये 40 होते आम्हाला. आणि तिथे केल्याच्या नंतर योगायोगाने काय केलं, मला एसटी महामंडळाचा परत कॉल आला आयटीआय केल्यामुळं. मन बी लागत नव्हतं पुण्याला तेवढं, लग्न झालेलं होते, 2 मुलं झालेली होती. मी परत आलो इकडे धाराशिवला. मग इथं परीक्षा वगैरे दिली पण काय काय आम्ही ते रेसमध्ये काय उतरलो नाही. मग म्हणलं हाय बाबा आपला आपला धंदा भला आपण बोला. मग काही शेती करायची, लोकांची बेटाईन करायची, दुधाचा व्यवसाय असायचा म्हणजे दुसऱ्याला घालायचा म्हणजे घरी दूध असायचा. ह्याच्यातच राहिल्याच्या नंतर मग योगायोगानं मग ही पुस्तकाचा एक मला वेळ असायचं मॅडम. छोटं ही पुस्तक असलं बस स्टँडवर पहिलं स्टॉल असायची, मग ते बघायची पुस्तकं, मग ही घ्यावं का ते घ्यावं का, मग छोटे छोटे पुस्तक तिथून मला ती पुस्तकं गोळा करायचा नाद लागला. आणि मला वाटायचं एसटी महामंडळाची नोकरी चांगली आहे की त्यात काय नंबर लागला नाही, यादी फिदी लावलेली असं डायरेक्ट यादी बघितलं त्यात नाव पिऊन होतं काय नाही. म्हणजे अरे नाही मला तुझा लागला नंबर काय नाही बघू म्हणजे आता दुसऱ्या वेळेस. मग 94 गेलं 95 काय केलं, पंचायत समिती जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागलं. मग रिझर्वेशन पडलं आमचा मतदारसंघ. त्यावेळेस भाजपला काही हेच मिळत नव्हतं मॅडम, ते उमेदवारच मिळायचे नाही ती. आणि मग ती सूत्रसंचालन कोणतं ते काय पार्टी असं ना की बाबा ही पोरग बरं बोलते आणि याच्यातलं असायचं. आणि सगळ्याचं सूत्रसंचालन मीच केलेलं आहे तिथं. मग ते म्हणले अरे ते चंद्रपा पोरग चांगलं बोलतोय बोलावं त्याला म्हणायचे. मग मी काय केलं की त्यांच्यावर टीका केली पण डायरेक्ट त्यांच्यावर टीका केली अशी. ही मागून हसायला तेवढं कळत नव्हतं काय नाही. तिने म्हणल्या बघूया म्हणलं आता पाटील साहेब आहेत म्हणल्यावर कदाचित म्हणलं गेंड्याचं काटर त्यांच्याकडनं नसेल आणि आमच्या गावाला तिने रस्ता वगैरे करून दिला तर आमची मागणी असं म्हणजे असं कळकळीने त्यांना बोललो. हे हसायला लागलेली. मग तिने बघितलं केलं आणि यावगायोगानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. पहिलं प्रशासक होतं त्यावेळेस अगोदर ते आमच्या घरी आलं दोनदा. म्हणलं ना म्हणलं आपल्याकडे खायला काय नसते, कसं आपण कसं उभं राहायचं काय तुम्हाला काय

0: करायचं मुली ते फॉर्म भरा म्हणले की भरायचं. मग या योगायोगाने काय केलं, मग आमच्या चुलतेच आबा सरोदे म्हणून आमच्या वडिलांना विचारलं की अरे म्हणलं काही इलेक्शनचं का आपल्याला माहिती नाही काय नाही, पण आता हे भरा म्हणतात काय करायचं. मग माझ्या मिसेसचा फॉर्म भरला, फॉर्म भरलानं गेलो आम्ही आपलं भरलं फिरला फॉर्म काय माहित नाही. चंद्रकांत देशमुख म्हणून होते, त्यांचे लिंब इकल्याली 50 रुपये त्यांच्याकडे होते त्या दिवशी मॅडम. आम्ही आलो आमच्या गावाला 4 रुपये तिकीट होतं, शिथं आलो आम्ही. मग इथं बसलो केला आम्ही, येताना आमच्या तिकीटानं आलो आम्ही 8 रुपये देऊन दोघं जण. मग आम्ही भरले फॉर्म फिरम, आता बाकीचं काय ते हिशोब द्यावा लागतंय काय लागतंय हे बी माहित नाही आम्हाला. ही सगळी पळायला लागलेली गाड्या फिड्या हे आपण कुठं काय, की गाव पूर्ण थांबलेलं होता मग. त्यावेळी मजूर काम करीत होतो मी, माझी बायको, आमचे चुलते वगैरे असे. मी काय करायचं, मुकदमाच्या हाताखाली मी काम करत होतो मॅडम. एक होते की विश्वास माझ्यावर होता, माफ घेताना खालीवर कधी माफ करायचे नाहीत काय नाही, प्रामाणिकपणा जपलेला. आणि ते मुकदम अडाणी होता पण करायचं त्याला, असं त्याचा एक बेनिफिट झाला. मग पोहनेर, बेगडा, गावसोद, वरवंटी, रागोचीवाडी इथली लोक कामच नसायची, त्याच्यावरही रोजगार हमीची योजनेवर इतकी लोक असायचे, अत्यावड्या लोकांची मी हजेरी घ्यायच्या. आणि आम्ही काय केलं, सायकलीवर आम्ही चक्कर मारले, मी माझा एक चुलता, आणि चकलो यार आपलं काम मतदान तुम्हाला आपले असले काम करत आपला माणूस उभारला म्हणजे ही एक
1: त्यांना थोडी आत्मीयता वाटत,
0: आत्मीयता त्यांच्याकडूनच ऐकायचं. आता तुम्हाला अक्षरशः पोट वाटल, सगळा टोटल गुलाला असेच खर्च झालेला 3300 रुपये मॅडम, जे पुढचा उम्मेदवार एका दिवसाला त्यांना 2-3 हजार रुपये खर्च करणार. आणि निवडून आली की आमची मिसेस, आणि ही पण काय राहत गाड गे, शेवटी काय पोटा पाण्याचा प्रश्न आहे. पंचायत समिती मेंबरला बी त्यावेळेस काय नसायचं, माझी बायको पंचायत समितीची मेंबर असेपर्यंत पूर्णपणे माझं अनुदान येईपर्यंत ती स्वतः काम करायचे, कारण का दुसरं कोण नसायचं कामाला बी. आणि परिस्थिती कमोडीची खायचं, काय 2 मुलं बोर्डिंग मध्ये होती. पाटील साहेबाला हा प्रॉब्लेम म्हणला, मला अशी असायची. मग तिथं बोलत बोलत तिने काय केलं की तुम्ही करता काय बायको का, ते माहिती होतं त्यांना, मग कसं भागतंय घरचं. आणि जे आहे ते सांगितलं, त्याच्यात भागायचं आमचं 500 रुपयात माझं पूर्ण महिन्याचं राशन भागायचं.
1: तेव्हा स्वस्तही पण होती,
0: स्वस्तही होती सगळं. मग तिथे बी गेल्याच्या नंतर मला बी काय मनीधन्य नव्हतं काय नाही. तिथे गेल्याच्या नंतर एक महाजन म्हणून एक होते खांडेकर सर म्हणून, त्याला म्हणलं आपल्याला मनात फुली पार चुकलो की आपण नोकरीच्या संदर्भात तर आलो नव्हतं का इथं. थांबलं मग कदाचित म्हणलं इथं काहीतरी असं, एक ह्यांना पेपर द्या म्हणले, आणि पेपर द्या म्हणलं लिहा म्हणले अर्ज नोकरी मिळणं बाबत. मला काय कळत नाही मॅडम ते पुन्हा. अरे बापरे लिहा म्हणलं, मी जागेवर थांबलो, मला नोकरी मिळणार. मग ते समास वगैरे करताना सुद्धा हात थरथर कापाय लागला. कधीपासून येता कामाला कधी बी, आता उद्यापासून तुम्हाला कामाला यायचं आहे, शिपायचं काम आहे, कराल ना व्यवस्थित. तर म्हणलं करण्यापेक्षा ही कसलं करता येईल, मनातल्या मनात बोललो असं. आणि त्यावेळेस सगळं झाल्याच्या नंतर घरी जाऊनच आता ही बातमी सांगायची, आता बाबा असायची नोकरी लागली, मी तिथं कामाला गेलो. मग गेले गेल्याच्या नंतर मग सगळ्याला आनंद झाला. आज जाताना पिढे घ्यायला सुद्धा नको काय, आपल्याला नव्हतं तेव्हा काय, थोडी थोडी साखर आपल्या आमच्या आईनं बायकून दिली आपल्याला खाल्ली बरोबर. आनंद सगळ्यात म्हणजे मोठा आनंद होता तो. 18 वर्ष प्रवास नोकरी केली सायकलवर.
1: घरची परिस्थिती बघता ही नोकरी पण तुम्हाला खूप चांगली वाटली की आहे आता काहीतरी आधार आहे, आपलं घर भागतंय. वाचनाची आवड तर लहानपणापासूनच होती आपल्याला, मग पुढे लायब्ररी सुरू करावी असं कधी वाटलं आपल्याला आणि कसं केलं त्याबद्दल?
0: मला वाटतं 2001-2002 त्या टायमाला वाटलं की आपण आता एक संस्था रजिस्टर करावी, ही बी असं वाटलं की मी 99 ला गेलो नोकरीकडच्या ह्याच्यात. मग त्यावेळेस मला किसान विकास पत्र घेण्यासाठी 50 रुपये मिळाले नाहीत. मग त्यावेळेस काय किसान विकास पत्र 50 रुपयाचं जोडायचं नाही द्यायचे होते न्यासमध्ये. मग ती घटना दिली, तयार केली घटना बी अशीच आपलं देतो पैसे म्हणायचं असं, पण करता आलं नाही मला ते रजिस्ट्रेशन संस्था. मग राहू द्या म्हणलं नाही तर नाही, पुन्हा काय केलं पुस्तकच गोळा केलं, म्हणलं आपल्याला उरपाट काय होतं का बघूया. योगायोग असं की ते 5 गणीला माझा मुलगा संजीवन विद्यालय आहे तिथं. मग तिथून काय केलं की बिल्लार तिथं दाखवत थोडं, मग मी इन सर्व्हिस मध्येच होतो. मग लहान नातू असल्यामुळे मग माझी मिसेस पण थांबायची तिथं. मग तिथे गेल्याच्या नंतर मग काय केलं की 1-2 दिवसाची सुट्टी टाकायची. मग म्हणलं चला बिल्लारला जाऊन येऊ. ज्यावेळेस बिल्लारला गेलो त्यावेळेस चालत गेलो मी तिथून. चालत गेल्याच्या नंतर जरा फिरे झालो, थकलेलो होतो, पाणी पिणी पिलं, आणि तिकडं काय थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं मजा येत गेलो. आपलं गावाची कमान फिमान भिल्लारचं असं वातावरण केलं की पहिले आणि सगळे अॅरो वगैरे दाखवून केलेले आहेत घर. मग विज्ञान विभाग, आध्यात्मिक विभाग, कृषी विभाग, सगळ्या साहित्याचे विभागवार आहेत सगळे. असं पहिल्यांदा सुरुवातीला गेलं आपलं जे पाककृती वगैरे जे असतात का, असं घरात आता स्वयंपाक वगैरे करायलेले असतात. आपण जायचं सगळं उघडं ठेवलेलं असेल, कपाट असं फिरवलेले कपाट वगैरे असते, सगळं उघडून बघायचे, बघायचं टेबल ठेवलेलं आहे त्याचं मस्त. प्रत्येकाच्या घरात आहेत बरं का. आता वेळ किती द्यायचा आता बघा, किमान मी म्हणजे 11-11:30 गेलो होतो, 4:30 वाजेपर्यंत होतो तिथे मी. इतकं म्हणजे की त्याच्यात बाहेर निघायचं, तिथून तर मला जास्त ती लायब्ररी फिट बसले एकदम.
1: ते तुम्हाला तिथून प्रेरणा मिळाली की आपण पण लायब्ररी सुरू करावी. अच्छा
0: मग या वगैरे मग मला 2007 ला आम्हाला अनुदान आला.

0: आमच्या कॉलेजला. मग थोडा थोडा पैसा यायला लागला. पैसा आल्याच्या नंतर एकच होत असायचं वर्षाला किमान 2000-3000 रुपयाची पुस्तकं विकत घ्यायचे. विकत घ्यायचे आणि पुस्तक विकत घेऊन वाचायची सवय लावून घेतली मला. आणि योगायोगानं ग्रंथालयात मला भरपूर वेळ मिळायचा महाजन कॉलेजमध्ये. त्याच्या योगानं ती कोणतं पुस्तक वाचावं पुन्हा शब्द पडायचे ना. मग आताशासारखं पडलो मी. नामदेव ढसाळ वाचून काढला, बाबूराव बागवल असे जे आहेत का विद्रोही आमक सगळे म्हणजे मला गोळा करायला लागलो एक एक एक.
1: म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला वाचनाची आवड होती आणि त्या क्षेत्रामध्ये आणखी तुम्हाला ती आवड आणखी पुढे
0: जोपासता आली. आणि चर्चा व्हायच्या ना असं म्हणजे प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या चर्चा व्हायच्या. मग त्यांनी वाचलं असं. मग बघा की ताराबाई शिंदे आता हे सगळं स्त्रीवादी साहित्य असायचं. मग सगळ्या लेखकांनी लिहिलेलं आहे पण स्त्री साहित्य किंवा स्त्रीवर लिहिणारी जे आहे किंवा स्त्रीच कमी आपल्याला दिसते आपल्याला ज्यावेळेस आपण साहित्याचं वाचन करतो. सगळ्यांनी लिहिले मग ते ताराबाई शिंदेचं ज्यावेळेस आपण वाचतो स्त्री पुरुष तुलना वगैरे असं ताराबाई शिंदेचं बघा जणजणीच घातले. पण आपण बघतो ना मुक्त साळवीने एक निबंध लिहिला त्या निबंधाचं पुनर्वसन वगैरे असं. त्यावेळेस महात्मा फुलेंची ती शिष्या की एक एक असं की मग ठीक आहे मग तू सापले की घ्यायचं. मग मला ते अण्णाभाऊ साठेंचं चरित्र पाहिजे होतं. मग बाबूराव बागुलचं अण्णाभाऊ साठेंचं चरित्र जे ती वाचून काढलं. मग छोटी छोटी चरित्र जी असायची बाबासाहेब आंबेडकर मग ती मात्र वाचायला लागलो. मग कुठं भाषण वगैरे करायचं झालं की संदर्भ घ्यायचे ते. आणि मग मला वाटतं ह्या संदर्भावर सगळं भाषण करतात. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय सांगता येईल.
1: बरोबर, आपल्याला स्वतःला वाचनाची आवड आहे तर आपण ही एक दोन चार पुस्तकं विकत घ्यावे आणि संग्रह ठेवावा या पद्धतीनं आपल्याला असं वाटलं की आता थोडं थोडं संग्रह वाढवत जावा. तर मग हे वाचनालय सुरू करत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या तुम्हाला?
0: अडचणी एकच असायची की मला फक्त पैशाची अडचण असायची. मग आता एक किस्सा सांगतो तुम्हाला. इथं अधिवेशन होता. मग औरंगाबादची जी पाठ्यपुस्तकं ही जी असतात का शासकीय प्रेस असते मग ते आलेले होते तिथे. मग ती सवलतीच्या दरात पुस्तकं होते. मग आम्ही निघालो होतो नवीन भाट चालू झालं कसं असतं बघण्यासाठी. मी संगीता म्हणजे माझी मिसेस निघालो होतो. आलो आम्ही सगळं बघितलं केलं की पगार काय तेवढा काय नाही. मग म्हणलं जाऊ म्हणलं पुस्तकं जर बघू. आणि तिथं की सवलतीच्या जरा पुस्तकं मिळाली. ती सगळं झाली गेली की 2800 रुपयाची पुस्तकं झाली. मग आमच्याकडे होती 3000 रुपये फक्त. पैसे नसायचे त्यावेळेस काय 200 रुपयाचा. आम्ही दोघं बी तसं ती पुस्तकं घेतलं आणि आलो घरी. मग बायको बी काय म्हणली नाही काय नाही किंवा काय नाही. एक सगळ्यात गोष्ट म्हणजे की पुस्तकाच्या पुढे माझ्या बायकोचं जास्त योगदान माग आहे. आणि काय ना काय वाचते ते पण करते. आणि पहिला जो वाचक आहे समजा एखाद्याला सांगायचा आहे तर ती माझी बायको असते समोर. त्याचा बेनिफिट पण मला भविष्यकाळ चांगला झाला मॅडम.
1: कोणकोणत्या प्रकारचे पुस्तकं आहेत सध्या तुमच्या लायब्ररीमध्ये?
0: आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे जे व्हॉल्युम जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले ते सगळेचे सगळे आहेत. शाहू महाराजांची पुस्तकं आहेत. शाहू महाराज पुन्हा आम्ही पाहिलेले महात्मा फुले समग्र महात्मा फुले वाङ्मय संत गाडगे बाबा पुन्हा रुईदास बश्वेश्वर तुझे बोट धरून चालू आहे नामदेव ढसाळ रमाई. रमाईवर बी बऱ्याच जणांनी लिहिलेलं आहे. त्या रमाईच्या ह्याच्यावरची काय पुस्तकं आहेत. पुन्हा ताराबाई शिंदे आयदान विकार आजवाड्यांचं आहे. शिवाजी महाराजांची तीन त्यांची म्हणजे इकडे चरित्र आहेत वेगवेगळ्या लेखकांचे. गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता त्यांची पण पुस्तकं आहेत माझ्याकडे. असं नेमकं काय की आता क्रॉस केलं की ज्यावेळेस आपण शेतुमाधवराव पगडींचं पुस्तक आहे शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. मग ती त्यांनी काय लिहिलंय त्यांनी काय केली वेगवेगळे ती तुलनात्मक वाचायची मला आता सवय लागली. ते दोन जर असते तर मी तुलना करतो जे काय संदर्भ आला की ती वाचत जातो मी त्यांनी.
1: बरं, घरी लायब्ररी आपण कशी केली बरं काय थोडस?
0: घरी लायब्ररी की पुस्तकावर माझं एकदम जास्त प्रेम मॅडम. मी पुस्तक जर म्हणजे माझ्या आठवणीत राहत मी कोणाला दिलं तर मी मागून घेतो अगोदर. मग त्यांनी म्हणले नाही मला वाचायचं. ठीक आहे वाचन झाल्यावर दे. आणि जी पुस्तकं जी आहेत का अशा लायब्ररीमधली जी आता तयार केलेली आहे मला स्वतः काम येत होतं. पण आणखीन काय तेवढी परिस्थिती म्हणजे की पुस्तकासाठी काहीतरी आणखीन व्यवस्थित असं डायस वगैरे शोकेस असं नाही. पण मस्त आता काय केलं की जर थोडं डेव्हलप करायचं रिटायर झाल्याच्या नंतर जर आपण डेव्हलप करूया म्हणलं एक मधली भिंत काढली 2-3 फरशाच्या टाकल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सगळी असं क्रमवारी लावून ठेवले जातात. आणि प्रत्येक पुस्तकाला नंबर दिले जातात. इतके इतके नंबर झाले तर आतापर्यंत झाले 2000 थोडे कमी पडलेत. आणि बारकी पुस्तकं जे आहेत का असे जाणारे येणारे त्यांना लागू ती नकोच म्हणले पण हे करायचं. मग ते ठेवलेले ते एक असतील किमान 70-80 पुस्तकं असतील किमान विदाउटचे.
1: अच्छा, म्हणजे जवळपास आता 2000 पुस्तकं आहेत तुमच्याकडे?
0: 2000 पुढे आहेत. हो.
1: अच्छा, म्हणजे याच्यामध्ये मग सर्वात जास्त वाचक वर्ग कोणता? म्हणजे तुमच्या घरी येऊन वाचतात का कसं असतं?
0: नाही आता जे वाचक वर्ग जे आहे का आता तर घेऊन जाऊन वाचतात. आता पहिले काय करायचं याच्यापूर्वी आता बघा की 4-5 वर्षाच्या कोरोनाच्या आधीपर्यंत येत होते असे पुस्तकं मागून न्यायची. मग बालक जे लहान मुलाचा जे वाचक होता का तो येत होता. पण या 5-6 वर्षात तो एकदम नाहीसा झाला. आपण सांगावंच लागतं म्हणजे असं काही नाही की आता आपण बोलायला लागलं बरं वाटावं असं काहीच नाही.

0: आणि आज ज्यावेळेचा तशी जी आता वाचनाची पिढी जी आहे सध्याची सगळ्यात बत्तर अवस्था झाली की जे आता 12वी पास होणार जी कथा कादंबऱ्या वाचणारे जे आयुष्य होतं तो सध्या संपुष्टात आलेला आहे.
1: अगदी याला मोबाईल हा जबाबदार
0: आहे. बिलकुल खरं आहे. नाहीतर पहिलं कसं असत की मला उठ आणायचे सगळेजण. आधी अण्णाभाऊ साठेंचे जे असायचे का फकीरा वगैरे, माझी दोन तीन पुस्तकं फकीरा तर अशी झाली की बारकी अशी पानं

0: आहे की मला ती बसवेश्वर अशी पाहिजे होते की ते कलबुर्गीने प्राध्यापक कलबुर्गी होते बघा त्यांच्या नावाहून त्यात असते त्या कलबुर्गी त्यांनी बसवेश्वर सामान्य माणसाच्या पुढे आणला. आता वाचत असताना बघा ते चोखिया म्हणून वाचत होतो मी चोखिया आपलं यांचं पुस्तक आहे अह साळुंक्यांचं त्यांनी काय केलं की प्रेम हनुमंतचा संदर्भ होता त्यांच्या पुस्तकात आणि त्यांची माझी प्रेम हनुमंतीची पुण्याला भेट झालेली अशी चर्चा झाली त्यांच्या बोलण्यावर तर त्यांचे पुस्तक तयार झालेलं मी ती चोखिया हा नाव त्यांनी दिलेलं. मग की चोखोबाचं कुटुंब आहे सोयराबाई आहे कर्मेमेळा आहे बांका आहे निर्मळा आहे ही सगळंच्या सगळं त्या काळाचं 12व्या 13व्या शतकातलं कुटुंब आहे सगळंच्या सगळं सुशिक्षित कुटुंब आहे आणि या बघा तर सगळ्यांच्या अभंगायचे लिहिलेले त्यांनी. मग कर्मेमेळा जरा थोडासा बंडखोर आहे सोयराबाईचे तर अनेक त्यांच्या अभंग
1: बरोबर म्हणजे हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला कळालं की काय आणि ज्ञानाची खरी पूजा म्हणजे स्वतःपुरत ते न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवणं हाच खरा याचा अर्थ असतो. याच अनुषंगाने आपण लायब्ररी सुरू केलेली आहे एक स्वतःपुरत वाचन न ठेवता आपल्या गावातील जे काही तरुण आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांना देखील वाचनाची सवय लागावी हा उद्देश आपला म्हणता येईल. तर जो आता वाचक वर्ग कमी झालेला आहे तर त्यांना आपण काय संदेश द्याल काय सांगाल?
0: त्यांना एकच सांगू शकतो की वाचाल तर वाचाल आणि आता सध्याची वाचक वर्ग केला तर ज्यावेळेस आता मी गावात काम करतोय तिथला तर एकदम संपलेला आहे वाचक वर्ग म्हणजे मोबाईल मध्ये अडकला याच्यामध्ये अडकला तर मी आता दुसऱ्या याच्यात मी कार्ड करून घेतला असं. आता सध्या मी काय करतो की महिन्यातून एक किंवा दोन दिवस इथे पारदिवस तिथे येतो इथं धाराशिवच्या मग तिथं कसं आहे की अशी परिस्थिती की पारदेची खरंच त्यांना गरज आहे तिथं मी एक इथे दैटणकर म्हणून डॉक्टर एक आहे तिथं मग त्यांना सकस आहाराच्या नादानं काय खाऊच्या नादानं गोळा होतं तर इथं पोरं त्यांना जिथं गरज आहे का 25-30 मुलं गोळा होती तिथं आणि ती ऍक्टिव्हिटीज होतात कधी करतात पण ती बरं वाटते आम्हाला इथं. आता ह्यांच्यासाठी काम केलं आपण पण आता काम करायची गरज आहे ठिकाणी ते तिथं सध्या काम चालू केलं आणि वाचक वर्गाने यायला पाहिजे वाचलं पाहिजे ह्याच्या मताचा तर मी आहेच पण शोकांतिक असं की आपली पिढी भरकटत चालली त्याला जबाबदार म्हणजे सगळीच असतील आता आपलेच आपण सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये कारण का वाचण्याच्या पलीकडे जात नाही अर्ज लिहिता येत नाही विशेष म्हणजे आता मी कॉलेजमध्ये नोकरी केली बोनाफाईड लिहायचं म्हणलं तर त्यांना मुख्याध्यापक लिहता येत किंवा समाज सोडता येत नाही इतकी परिस्थिती बेकार आहे सध्या.
1: खरंच आता आपण म्हणालात की वाचाल तर वाचाल हा संदेश खरंच खूपच महत्वाचा आहे असं म्हणावं लागेल कारण घरात पुस्तकाचं कपाट असेल तरच घरामध्ये संस्काराचं विद्यापीठ बनतं असं देखील म्हटलं जातं. खरंच वाचन हे खूप गरजेचं झालेलं आहे. शक्य होत असेल तेवढ्या छोट्या छोट्या पुस्तकांपासून आपण वाचनाला सुरुवात केली पाहिजे कारण पुस्तकं वाचताना जे चांगलं वाटतं ते मोबाईलमध्ये बघून किंवा मोबाईलमध्ये वाचन करून आपल्याला मिळणार नाही. तर शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश द्याल?
0: एवढंच सांगू शकतो की ज्याच्या घरात नाही कपाट त्याचा संसार भी सपाट अगदी ही सत्य आहे की आपण जे शोपीस मध्ये आपण ज्यावेळेस नोकरदार किंवा अधिकारी असू जे वेगवेगळ्या वस्तू शोसाठी ठेवतो किंवा आपलं वैभव दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी सरस्वतीचं वैभव प्रत्येकाने दाखवावं आणि जे आपल्या घरात आल्याच्या नंतर किमान वाचा ज्याच्या घरी समजा तुकोबा असेल ज्ञानोबा असेल समजा बुद्धांनी धम्म असेल गाडगे बाबा असतील ही समोर दिसलीच्या नंतर किमान त्या ठिकाणी जावे आणि ही जी सगळ्यांची जी विचारवंत आहे जसे अरहंत असतील अशीही गरज आहे सध्या.
1: खरंच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी पण काही वाचनाची आपण सोय केलेली आहे का?
0: वाचनाची सोय स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक मी देणगी म्हणून स्वीकारतो. आपल्याकडे वाचायला त्यांना जागा नाही पण त्यांना मी पुस्तक देतो स्पर्धा परीक्षा देते. आता तलाठी आहे ग्रामसेवक आहे जास्त पोलीसचे आहेत का असे ते दोघं तिघं विद्यार्थी आहेत ती किमान घेऊन जातात वर्षाला किमान.
1: आणखीन एक प्रश्न मला घ्यावासा वाटतो की पालकांनी मुलांमध्ये वाचनाची सवय कशी लावावी असं तुम्हाला वाटतं?
0: पालकांनी जे आहेत की आता लहानपणापासून जे मला जी सवय लागली वाचनाची माझे वडील काय करायचं माझंच एक पुस्तक घ्यायचं आणि आमच्या पिशी बसायचे वाचायचं. आई वडिलांचे सगळ्यात मोठा इतका चांगला सुंदर प्रश्न विचारला मॅडम आजच्या जी आई तर कामात असते वडील मुलाकडे लक्षच देत नाही हे माझा अनुभव आहे तर ती मुलांना नसतं त्याच्यात आता गेल्याच्या नंतर एज्युकेटेड असतात पालक मग त्या टायमाला आपण गेलो तिथं आणल्याच्या नंतर एक चंपक घेऊन या मोठमोठी ती कथा असते त्याला उघडून दाखवा नसतं त्याला नाही कळणार पण ती चित्र बघून ती उघडेल नावी नाही. मी माझ्या घरी प्रयोग करतोय आता माझी नात 9वीला आहे तिने इतकं सुंदर भाषण केलं की म्हणजे तिनं मला सुद्धा आश्चर्य वाटलं इतकी मुलगी बोलू शकते म्हणजे माझी आजी आजोबा एक झाड त्यांच्या फांद्या आमक तुमकं असं विश्लेषण घेतली शब्द झाली सगळी माझा नातू पहिलेला होता त्यानं काहीतरी बोलला असं छान बोलला की सगळं कॉलेज म्हणजे स्तब्ध झालं हे करायला पाहिजे बघा पालकांनी.
1: तर एका आजोबाला ह्याच्यापेक्षा आणखीन दुसरं काय पाहिजे म्हणजे हे जे संस्कार आहेत पालकांनी आपल्या मुलांपर्यंत रुजवले पाहिजेत.
0: आता आपण म्हणलं की संस्काराच्या बाबतीत सगळ्यात आता जास्तीत जास्त गरज आहे संस्काराची. संस्काराची छिदुरी मी ज्या

0: ज्यावेळेस आम्ही भ्रमंती करतो फिरतो असं, आता 2 वर्ष जे राहिलेलं होतं माझ्या मिशरला घेऊन फिरतो, त्यावेळेस मला हाच अभाव बहुतांशी ठिकाणी येत. असं नाही मला म्हणायचं की बऱ्याच ठिकाणी संस्कार पण आहेत की जसं की आपल्या घरी आल्याच्या नंतर पाहुण्याशी कसं बोलावं, आणखी समजा आपल्या अनोळखी जर नातेवाईक असेल शी सांगणं आपल्या घरी आपल्या मुलांना अत्यंत गरजेचं आहे.
1: बरं, आता सध्या काय चालू आहे? मग
0: 29 फेब्रुवारी 2024 रिटायर झालो. आता मी रिटायर झाल्याच्या नंतर एक काम केलं. काय झालं मॅडम, सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या संपलेल्या होत्या, म्हणजे मुलीचं लग्न झालेलं, मुलाचं लग्न झालेलं, आणि मी ठरवलं की कुठे इन्व्हेस्टमेंट घराला करायची नाही किंवा कुठं काय नाही, मग आहे त्याच्यात करायचं. आपलं उर्वरित आयुष्य किती आपणाला आता इथून, आता आपण 60 पुढे गेलो, उर्वरित आयुष्य लागलं तर मला 10-15 वर्ष लागेल, याच्या पुढे राहिलं तर आपला बोनस असेल, याच्यासाठी इन्व्हेस्टमेंटच करायचं. आणि एक मुलगा आहे तो आता टेस्ट मधून PhD होईल, तो नेट पास आहे, सेट पास आहे, MPL झालंय, तसं एक NGO चालवतो, त्याची बायको पण MD डॉक्टर आहे आपल्या माणसाची, मग ती त्यांच्या जागेवर ठीक आहे, मुलगी पण तिच्या घरी व्यवस्थित आहे. मग आता बाकीचं काय करायचं, राहिलेला प्रवास मी जगून घेतोय, आणि असं ठरवलं की जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत मग मला लेणे बघायचे आहेत, गड बघायचे आहेत, किल्ले चढायचे आहेत. मग त्या माझ्या मिश्राला म्हणतात की बघ तू चांगले तुझे तुझे पाय ठेव, आपणाला दोघात फिरायचं. आणि आतापर्यंत आता हे 2 वर्षात मग गया झालं, वाराणसी झालं, सारनाथ झालं, पुन्हा भोपाळ, साची, आणि जवळजवळची जी आहेत का, आता ही जसं भिल्लारला गेलो असं, पुण्याला गेल्यानंतर शिवनेरी आहे, लेण्याद्री आहे, तिथल्या तुळजा लेणी आहेत, आता जुन्नर तालुक्यात भरपूर लेणी आहेत. तर आता ही प्लॅन आहे की दसरा झाल्याच्या नंतर जे आहेत का सगळ्या लेण्या तिथं मुक्कामी राहून आम्ही दोघ जण बघणार आहोत त्यात.
1: अच्छा, म्हणजे आता सगळं सुखी आहे आणि सगळं निवांत आहे.
0: निवांत निवांत.
1: बरं, तर आजच्या या मुलाखतीतून आपल्याला एवढंच असं म्हणावं लागेल की निवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, तर समाजासाठी नव्या अध्यायाची सुरुवात असते. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश प्रसवण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आज आपण इथं आलात आणि आपलं हे जे काही कार्य आहे त्याबद्दल आम्हाला सांगितलं, आणि दिवसेंदिवस आपल्या वाचनालयामध्ये आणखीन पुस्तकांचा साठा वाढत जाओ याच सदिच्छा मी आपल्याला देते. आपण ही मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आजचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहे. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या संध्याछाया या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुवर्णमाला आपला निरोप घेते. नमस्कार. आताच आपण वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी वरवंटी तालुका जिल्हा धाराशिव येथील रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. संध्याछाया हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख

0: आहे 31 जुलै 2026।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील।
2: इससे बेहतर कुछ नहीं।
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ। अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
4: बाबा आना 3000
5: ते कशाला?
4: माझा पॉकेट मनी।
5: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत।
4: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा।
5: है
4: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोप आहे।
5: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा।
4: तुमचा मोबाईल द्या,
5: घे घे।
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे।
7: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू। येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता, 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या अंकिता आपटे यांच्याकडून।
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वसई, विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे। लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती, त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे। मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षा विषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली। दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय। खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय। हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वरजवळ ढगफुटीचा इशारा दिलाय। यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे। त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा, आठवडी बाजारही बंद असतील। नाशिकसह त्र्यंबक, पेठ, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय। मंडणगड तालुक्यात महापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात। पुलाला धोका असल्याने मंडणगड, महापरळ, गोरेगाव, माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय। पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू

0: असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झालीय. आज झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झालेत. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी साठा 45% पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय. बहे सांगली म्हैशाळ बंधारे पाण्याखाली गेलेत. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
1: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली. या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
2: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू आणि आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222279429 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते. त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्ट

0: खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश सहाव्या क्रमांकावर राहिला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद तिसऱ्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा पुढचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
6: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharti.gov.in/NIPP वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
7: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
8: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
9: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
8: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
10: के हम खो गए प्यार की रागिनी में.
8: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
11: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharti.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
12: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
11: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या, सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात खड्डे पडले आहेत. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई पुणे मार्ग बंद आहे. रेल्वे बंद पडली आहे. या सर्व घटनांबाबत राज्य सरकारनं लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली पाहिजे, या सगळ्या घटनांच्या चौकशीची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील परिस्थिती अत्यंत वाईट झाली असून 5 10 अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. सरकारनं या मृतांच्या वारसांना तातडीनं प्रत्येकी 25 मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस सदस्य अमीन पटेल यांनी केली. पावसाची तीव्रता आणखी वाढणार असून मुंबई महापालिकेचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे, त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रातील मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला हवीत, अन्यथा बळींची संख्या शेकडोंमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनं या क्षेत्रातील महापालिकेच्या अपयशावर निवेदन करावं, अशी मागणी अमीन पटेल यांनी केली. तर मुंबईत अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून वृक्ष छाटणीचं काम झालेलं नाही. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत असल्यानं त्याची तातडीनं दखल घ्यावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला तातडीनं आदेश देऊन वृक्ष छाटणीचं काम करणं आवश्यक असल्याचं शिवसेना उभाटा पक्षाचे सदस्य अजय चौधरी यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिकेच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना अनेक ठिकाणी तडे पडले असून या सगळ्या कामाची दखल घेऊन त्यांची चौकशी करून तातडीनं ती दुरुस्त करावीत, अशी मागणीही अजय चौधरी यांनी केली. गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. मुंबईसह

0: किनारपट्टीच्या भागात ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून पुढील काही तास झाडं कोलमडणं किंवा इतर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावं आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणं किंवा प्रवास करणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलं. हवामान विभागानं वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून नोकरदारांसाठी वर्क फ्रॉम होमची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी 800 झाडं पडतात, मात्र काल ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एका दिवसात तब्बल 350 झाडं कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरीत रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मानकुळ इथं रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करतानाच ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही इमारत शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेनं काम करावं लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवलं आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असलं तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत. तिथं मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
0: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकार निर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चित व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

0: पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनांचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे. अनधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350 अधिक झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळे हे झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशी ही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओ, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
1: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप

0: रही।
1: बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार।
2: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026। श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर।
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी।
4: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र। सायंकाळचे 7:30 वाजले आहेत।
5: प्रसारित करीत आहोत शेतीविषयक कार्यक्रम घरश्वार। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

नमस्कार मंडळी. मंडळी, घरशिवारी या आपल्या शेतीविषयक कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी पल्लवी निपाणीकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948, अर्थात 6 जुलै 2026. मंडळी, घरशिवार कार्यक्रमाची सुरुवात करूयात या सुमधुर भक्तिगीतानं.

भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात विजेपासून संरक्षण याविषयीची माहिती. मंडळी, सध्या सर्वत्र पावसाचं आगमन झालं आहे. शेतात पेरणीची लगबग सुरू आहे. कुणी ट्रॅक्टरनं मशागत करत आहे, कुणी बियाणं पेरत आहे, कुणी पंप सुरू करून पाणी देत आहे, तर कुणी जनावरांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. म्हणजेच शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेनं राबू लागला आहे. पण या आशेच्या पावसाबरोबरच एक मोठा धोका देखील आपल्या नकळत शेतात फिरत असतो, आणि तो म्हणजे विद्युत प्रवाहाचा धोका. मंडळी, दरवर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रात अनेक शेतकरी, शेतमजूर आणि जनावरं विजेच्या धक्क्यामुळं अपघातग्रस्त होतात. अनेकदा अशा घटना फक्त एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळं घडतात. आज आपण याच विषयी माहिती ऐकणार आहोत. मंडळी, तुमच्यापैकी कितीजण शेतातील मोटार सुरू करण्यासाठी पावसात भिजतच स्टार्टरपर्यंत जातात? जातात ना. किंवा ओल्या हातांनी स्विच चालू करतात, शेतात पडलेली वायर पाहून वीज नसावी असा अंदाज बांधून तिच्या जवळ जातात. जर यापैकी एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर ती करू नका. आपण अनेकदा म्हणतो, अरे मी तर रोजच हे करतो, काही होत नाही, फक्त 2 मिनिटाचं काम आहे. पण मंडळी, अपघात हा नेहमी अनुभवी माणसाला जास्त फसवतो, कारण अनुभवामुळं निष्काळजीपणा वाढतो. विजेला तुमचा अनुभव, वय, पद किंवा ताकद काहीच माहीत नसतं बरं का. तिचा एक नियमच आहे, स्पर्श झाला की धोका झाला. चला एक छोटासा प्रसंग डोळ्यासमोर आणूया. रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळी तुम्ही शेतात जाता, एका बांधाजवळ विजेची तार खाली पडलेली दिसते. तुम्हाला वाटतं कदाचित वीज बंद असेल आणि तुम्ही 2 पावलं पुढे जाता. पण मंडळी, याच ठिकाणी सर्वात मोठी चूक होते, कारण तारा तुटलेल्या

असल्या तरी त्यामध्ये विद्युत प्रवाह सुरू असू शकतो. विशेष म्हणजे पावसामुळं ओलसर झालेली जमीन विद्युत प्रवाह दूरपर्यंत पसरवू शकते. म्हणूनच तारेला हात लावला नाही तरी जमिनीतील प्रवाहामुळंही जीवघेणा धक्का बसू शकतो. अशा वेळी काय कराल? तर सर्वप्रथम त्या जागेपासून सुरक्षित अंतर ठेवा. आपल्या कुटुंबातील सदस्यांना, शेजाऱ्यांना आणि विशेषतः मुलांना त्या भागाजवळ जाऊ देऊ नका. जर आपली जनावरं जवळ असतील तर त्यांनाही दूर हाकला आणि लगेच महावितरणाला माहिती द्या. लक्षात ठेवा, तुटलेली वीज तार म्हणजे जिवंत सापासारखी असते. ती शांत दिसते पण कधीही जीव घेऊ शकते. मंडळी, शेतामध्ये अनेकदा आपण विजेच्या खांबाला टेकून उभे राहतो, कधी जनावराची दोरी बांधतो तर कधी पाऊस थांबेपर्यंत खांबाजवळच उभे राहतो. पण हे किती धोकादायक आहे याचा आपण कधी विचार केला आहे का? जर त्या खांबामध्ये विद्युत गळती असेल तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. म्हणून विजेच्या खांबाला, स्टे वायरला किंवा ट्रान्सफॉर्मरच्या कुंपणाला कधीही स्पर्श करू नका. आता आणखी एक प्रश्न, तुमच्या शेतातील मोटार किती वर्षाची आहे? तिचे वायरिंग शेवटचे कधी तपासले? स्टार्टर सुरक्षित आहे का? अर्थिंग व्यवस्थित आहे का? हे प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवेत. कारण अनेक अपघात हे मोटारमधील गळती, खराब वायरिंग किंवा निकृष्ट दुरुस्तीमुळे घडतात. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शेतीचं नुकसान भरून निघू शकतं, मोटार पुन्हा विकत घेता येते, पीक पुन्हा उगवता येतं, पण गेलेला जीव कधीच परत येत नाही. म्हणूनच आजपासून आपण स्वतःला एक वचन देऊया, शेतीचे प्रत्येक काम करू पण विद्युत सुरक्षेचे सर्व नियम पाळूनच करू. मंडळी, शेतातील पाण्याची मोटार म्हणजे आपल्या शेतीचा जणू जीवच आहे, पण हीच मोटार कधी कधी जीवघेणी ठरते. सांगा बरं, मोटार सुरू करण्यासाठी तुम्ही कधीही अनवाणी पायाने स्टार्टरजवळ गेला आहात का? किंवा पावसात पूर्ण भिजलेल्या अवस्थेत स्विच सुरू केलंय का? जर उत्तर होय असेल तर आजपासून ही सवय बदलायलाच हवी. कारण ओले हात, ओले कपडे आणि ओलसर जमीन हे तिन्ही मिळून विद्युत प्रवाहाला शरीरात प्रवेश करण्याचा सोपा मार्ग देतात. म्हणून मोटार सुरू करण्यापूर्वी हात कोरडे करा. शक्यतो रबरी चप्पल किंवा बूट वापरा. स्विच बोर्ड कोरडा आहे याची खात्री करा. तुटलेल्या वायर किंवा सैल जोडणी दिसल्यास स्वतः दुरुस्ती करू नका. आर्थिंग का महत्वाचे आहे? मंडळी, आपण घर बांधताना पाया मजबूत करतो, तसंच विद्युत यंत्रणेसाठी अर्थिंग हा सुरक्षेचा पाया आहे. अर्थिंग व्यवस्थित असेल तर गळतीचा विद्युत प्रवाह थेट जमिनीत जातो आणि माणसाचा जीव वाचू शकतो. पण अनेक शेतांमध्ये वर्षानुवर्ष अर्थिंग तपासली जात नाही, त्यामुळं आपण पावसाळा सुरू होण्यापूर्वी एकदा अधिकृत आणि प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडून मोटार, स्टार्टर आणि अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. उच्च दाब वीज वाहिन्याखाली काम करताना देखील काळजी घ्यावी लागते. मंडळी, आजकाल अनेक शेतामधून 11 केव्ही किंवा 33 केव्हीच्या वीज वाहिन्या जातात. या तारांच्या खाली काम करताना विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणजेच जर तुम्ही लोखंडी पाईप उचलत असाल किंवा स्प्रिंकलरची लांब लाईन उभी करत असाल अथवा ट्रॅक्टरवर उंच अवजारं नेत असाल तर वरच्या वीज वाहिन्यांकडं एकदा नक्की पहा. एक क्षणाची बेपरवाई मोठा अपघात घडवू शकते. ट्रान्सफॉर्मरजवळ काय करू नये? तर आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. गावात किंवा शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरभोवती अनेकदा मुलं खेळताना दिसतात. काही जण जनावरं तिथंच बांधतात तर काही जण ट्रान्सफॉर्मरच्या कुंपणावर कपडे किंवा दोरी वाळत घालतात. ही अत्यंत चुकीची सवय आहे. ट्रान्सफॉर्मरच्या कुंपणाजवळ, डीपीजवळ किंवा वीज खांबाजवळ कोणतीही वस्तू ठेवू नये. त्या परिसरात मुलांना खेळू देऊ नका. शेतातील तात्पुरती वीज जोडणी टाळा. मंडळी, काही वेळा एखादं काम लवकर व्हावं म्हणून आपण तात्पुरत्या वायर जोडतो, कधी टेप गुंडाळतो, कधी वायर मोकळी ठेवतो, कधी प्लग ऐवजी थेट जोडणी करतो.

हे अत्यंत धोकादायक आहे. विद्युत काम नेहमी अधिकृत आणि प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करून घ्या. समजा एखादा शेतकरी सकाळी मोटार सुरू करायला गेला, रात्रभर पाऊस झालेला, स्टार्टरच्या बॉक्समध्ये पाणी शिरलेलं, त्याने घाईघाईत ओल्या हातांनी स्विच दाबला आणि एका क्षणात त्याला जोराचा विद्युत धक्का बसला. अशा घटना आपण वर्तमानपत्रात वाचतो, पण त्या आपल्या गावात आपल्या शेजारीही घडू शकतात बरं का. म्हणूनच घाईपेक्षा सुरक्षितता महत्वाची आहे. मंडळी, काही गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवाव्या, त्या म्हणजे ओल्या हातांनी किंवा अनवाणी पायांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. मोटार, स्टार्टर आणि अर्थिंगची नियमित तपासणी करा. उच्च दाब वीज वाहिन्यांखाली उंच अवजारे वापरताना सावध रहा. ट्रान्सफॉर्मर, DP आणि वीज खांबाजवळ अनावश्यक वावर टाळा. कोणताही विद्युत दोष दिसल्यास स्वतः दुरुस्ती करू नका, महावितरणाला त्वरित कळवा. शेतकरी बंधू भगिनींनो, समजा तुमच्या शेजारी काम करणाऱ्या व्यक्तीला अचानक विजेचा धक्का बसला, तो तारेला चिकटून राहिला आहे किंवा मोटारीजवळ कोसळला आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? तर अनेक जण घाईघाईनं त्या व्यक्तीला हातानं ओढण्याचा प्रयत्न करतात, पण हीच सर्वात मोठी चूक असते, कारण त्याच्या शरीरातूनही विद्युत प्रवाह जाऊ शकतो आणि मदत करणारी व्यक्तीही अपघाताचा बळी ठरू शकते. मग योग्य काय? तर सर्वप्रथम शांत रहा, घाबरू नका. जर शक्य असेल तर ताबडतोब मुख्य वीज पुरवठा बंद करा. मुख्य स्विच बंद करता येत नसेल तर कोरडी लाकडी काठी, बांबू किंवा इन्सुलेटेड वस्तूच्या मदतीनं त्या व्यक्तीला विद्युत स्त्रोतापासून दूर करा. लक्षात ठेवा, लोखंडी रॉड, ओले लाकूड किंवा हातानं स्पर्श अजिबात करू नका. त्यानंतर काय कराल? व्यक्ती शुद्धीत आहे का ते पहा, श्वास चालू आहे का ते तपासा आणि तातडीनं 108 रुग्णवाहिका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. कधी कधी बाहेरून काहीच दुखापत दिसत नाही, पण शरीराच्या आत गंभीर इजा झालेली असू शकते, म्हणून डॉक्टरांकडं नेणं अत्यावश्यक आहे. आता आकाशातील विजेबद्दल ऐकूया. मंडळी, पावसाळ्यात केवळ विद्युत तारा नव्हे तर आकाशातून कोसळणारी वीजही तितकीच धोकादायक असते बरं का. अचानक ढगांचा मोठा गडगडाट सुरू होतो, आकाशात सतत वीज चमकू लागली तर समजा धोका जवळ आहे. अशा वेळी शेतात काम सुरू ठेवणं टाळा. कुठं उभं राहू नका, झाडाखाली तर उभं राहूच नका, पण विजेच्या खांबाजवळही उभं राहू नका. ट्रॅक्टर, लोखंडी अवजारं, पाण्याचे पाईप किंवा कुंपण यांना स्पर्श करू नका. जर जवळ सुरक्षित पक्की इमारत किंवा बंद वाहन असेल तर तिथं आश्रय घ्या. जर मोकळ्या शेतातच अडकलात तर अशा वेळी शक्य तितक्या खाली बसा, दोन्ही पाय एकमेकांना लागून ठेवा. जमिनीवर पूर्ण आडवं झोपू नका, कारण जमिनीतील विद्युत प्रवाह अधिक पसरू शकतो. शेतकरी बंधूंनो, आपल्याला जनावरांचीही काळजी घ्यावी लागते. आपलं आपल्या जनावरांवरही खूप प्रेम असतं. वादळ किंवा विजांचा कडकडाट सुरू असताना जनावरं मोकळ्या जागेत बांधू नका. वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा तुटलेल्या तारांच्या परिसरात त्यांना नेऊ नका. त्यांना शक्यतो सुरक्षित गोठ्यात ठेवा. मंडळी, मुलांना लहानपणापासूनच सांगा की तुटलेल्या तारेला हात लावायचा नाही, वीज खांबावर चढायचं नाही, ट्रान्सफॉर्मरजवळ खेळायचं नाही. की शिकवण त्यांचा जीव वाचवू शकते. चला आज एक आपण सर्व शेतकरी बांधव संकल्प करूया की स्वतः विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, आपल्या कुटुंबालाही ते पाळायला सांगावेत, शेजाऱ्यांना याविषयी जागरूक करावं, कारण सुरक्षित शेतकरी हाच समृद्ध शेतीचा पाया आहे. तुटलेल्या वीज तारेपासून दूर रहा. ओल्या हातांनी स्विच मोटार सुरू करू नका. रबरी चप्पल किंवा बूट वापरा. मोटार आणि अर्थिंगची नियमित तपासणी करा. वीज खांब, स्टे वायर आणि ट्रान्सफरला स्पर्श करू नका. वादळ विजांच्या वेळी मोकळ्या शेतात थांबू नका. मुलांना आणि जनावरांना धोकादायक ठिकाणांपासून दूर ठेवा. अपघात झाल्यास प्रथम वीज पुरवठा बंद करा आणि तातडीनं वैद्यकीय मदत घ्या. कोणताही विद्युत दोष दिसल्यास त्वरित महावितरणाला कळवा. मंडळी, पाऊस हा जीवन देतो, वीज शेतीला ऊर्जा देते, पण या दोन्हीचा वापर करताना सुरक्षा

शांतता हीच सर्वात मोठी जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, पीक पुन्हा घेता येतं पण जीव पुन्हा मिळत नाही. म्हणूनच सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि विद्युत सुरक्षेचा संदेश प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. मंडळी, घर शिवार कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यात विजेपासून संरक्षण या

0: ಶ್ರೀನಿವಾಸ್ ಹಂಬಿರೆ.
1: डॉक्टर साहेब नमस्कार.
2: नमस्कार.
1: पाऊस म्हटलं की लहान मुलांना भिजायला फार आवडतं आणि भिजल्यानंतर मग पुढचे ताप येणं किंवा त्याचं परिवर्तन टायफॉइडमध्ये होणं हे पण प्रकार घडतात, तर त्या आजाराची लक्षणं कशी ओळखायची टायफॉइडची, कारण हा फार मोठ्या प्रमाणावर आढळणारा आजार आहे लहान मुलांमध्ये.
2: हा, भिजल्यामुळे सर्दी खोकला चालू होतो, जे की भिज समजा ते जर तुम्हाला होऊ द्यायचं नसेल तर बाळाला लगेच कोरडं करणं खूप जरुरी आहे, ते डोके हातपाय वगैरे, त्याला सॉक्स टोपी घालणं पण खूप जरुरी आहे जेव्हा तो रात्री झोपलेला आहे. त्याच्यामुळे हे जे थंडीमुळं जे सर्दी खोकला होता ते होणार नाही. आणखीन असं पण दिसून आलं आहे की आत्ता पाऊस एवढा कंटिन्यूअस चालू आहे त्याच्यामुळे एक ओलसरपणा घरामध्ये रूममध्ये दमट हवामान झालं आहे घरात, ते जर राहिलं तर सर्दी लवकर नीट होणारच नाही, ते बाळाची पुन्हा पुन्हा सर्दी होत राहील. त्यानंतर टायफॉइडचं म्हणलं तर ते आणखीन दूषित पाण्यापासूनच होतं. टायफॉइडची लक्षणं जसं की ताप आहे, पोटात दुखणे, त्याच्यामुळे उलट्या पण होऊ शकतात, पातळसंडास होतात, कधी कधी टायफॉइडमुळे सिरियसनेस झालं तर कावीळ पण होऊ शकते. आणि डेंग्यू आणि टायफॉइड हे रोग सुरुवातीला समान लक्षणं दाखवू शकतात, त्यामुळे काही दिवस त्यांच्यामध्ये फरक करणं हे अवघड होऊन जातं, काही दिवसानंतर पुन्हा ते रोग आपलं आपलं लक्षणं दाखवतात आणि मग पुन्हा डिफरन्शिएशन होऊन प्रॉपर डायग्नोसिस प्रॉपर निदान आपल्यासमोर येतं. तर ह्याच्यामध्ये आपण आता डेंग्यू लाईक डिझीज म्हणजे डेंग्यू सदृश्य रोग असं त्यामध्ये पहिलं निदान देता येईल, त्यामध्ये त्यामुळे डेंग्यू आहे, टायफॉइड आहे, रिकेट्सियल फीवर म्हणजे घोड्या गवर आहे, त्यानंतर आणखीन काही येलो फीवर वगैरे जे काही आपल्या एरियामध्ये नाही आहेत, काही विषाणूचे म्हणजे व्हायरल फीवर आहेत ज्याच्यामुळे ताप आणि रॅश पण येते, अंगावरती पुरळ येते, तर असे काही रोग आहेत जे की सुरुवातीला समान लक्षण दाखवू शकतात आणि नंतर त्यानंतर रक्ताचं निदान आणि बाळाचं त्या बाळाचं कसं रिस्पॉन्स आहे औषधांना इंजेक्शनला त्याच्याप्रमाणे त्याचं निदान होऊन पुढे ट्रीटमेंट करता येते.
0: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण आरोग्य बळीराजाचं या सदरांतर्गत पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग चौथा ऐकलात आणि आपल्याला ही माहिती सांगत होते डॉक्टर श्रीनिवास हंबिरे. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 7 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 5 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढं राहील. उद्या आकाशाची स्थिती अंशतः ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 90% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 71% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा ताशी 27 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलात प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 7 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूयात हे भक्तिगीत.

बरेत्र मंडळी, यासोबतच मी आपली रेडिओ भगिनी पल्लवीनी पाणीकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढील घरशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.

बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

शून्य कचरा आपला भारत होईल हसरा. ठेवू परिसर स्वच्छ, वातावरण राहील मस्त. कचरा कुंडीचा वापर करू, सुंदर परिसर निर्माण करू. संत गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र. श्रोते हो आज रात्री 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे अनघा पुराणिक यांनी. तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि मधुकर पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Bombay. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीणसारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रबाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
1: आज देश की धरती पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत एक महान देशभक्त भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है. मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं.
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध साखर आणि खत व्यवसायापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
2: शुद्ध बीज मिलावट बगैर का बीज ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था ये तीनों हमने इसमें की.
0: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्र

0: यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
1: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
0: खाजगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4 पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान 11 केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा. वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य शिक्षण सौंदर्य प्रसाधनं वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली, त्यात सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्णमोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभारच सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले, त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे, सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्य

च्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM 103.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आंबवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: चॉटला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
3: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चॉटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चॉटला बॅटरी सेंटर सोलापूर.
4: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायिका आहेत अलका विश्वनाथ पवार, नीलावती सिद्राम वाघमारे, सहगायिका जयमाला जयसिंगराव गंगणे. संगीत साथ आहे हार्मोनियम ज्योती वसंत शिंदे, तबला एकनाथ विश्वंभर पोद्दार आणि टाळ रेखा जनार्दन देशमुख. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोते हो, आत्ताच आपण ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी ऐकल्या. गायिका होत्या अलका विश्वनाथ पवार, नीलावती सिद्राम वाघमारे, सहगायिका जयमाला जयसिंगराव गंगणे, संगीत साथ होती हार्मोनियम ज्योती वसंत शिंदे, तबला एकनाथ विश्वंभर पोद्दार आणि टाळ रेखा जनार्दन देशमुख. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमात फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे अनघा पुराणिक यांनी, तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि मधुकर पवार. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज रात्री ठीक 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे अनघा पुराणिक यांनी, तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि मधुकर पवार.

0: तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.
1: नमस्कार श्रोते हो, हॅलो, आपकी पसंद या फोन इन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतीये मी अनघा. श्रोते हो, मस्त पाऊस पडतोय, तुमच्या गाण्यांची फरमाईश आणि सोबतच तुमच्याशी साधलेला सहृदय संवाद असा हा आजचा कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करू या कार्यक्रमाला. नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: हॅलो, आपकी पसंद. कोण बोलताय आपण? पुन्हा एकदा नाव सांगाल आपलं.
2: गीताराम बोरसे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. कसे आहात मॅडम ताई आपण?
1: मस्त. आणि तुम्ही कसे आहात गीताराम?
2: छान. अगदी सोडित. या जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस आमच्या जिल्ह्यात तालुक्यात दमदार पाऊस होऊ लागला. ताई पेरणे आमच्या 100% सजल्या ताई आता.
1: मस्त, छान. आणि खरंच एक महिना विलंबाने का होईना पण पाऊस पडला, त्यामुळे सगळेच आनंदात आहेत.
2: हो.
1: बर, कोणते कार्यक्रम विशेष आवडतात?
2: कार्यक्रम धाराशिव आकाशवाणीची शानदार, बारदार, दर्जेदार आणि गुंदार होतात ताई. आम्हाला खूप खूप आवडतात ताई आपल्या आकाशवाणी धाराशिवचे कार्यक्रम.
1: वा, बर. आज कोणतं गीत ऐकायचंय मग आपल्याला?
2: मला आजच्या कार्यक्रमामध्ये आता पावसाळा सुरू झालेला आहे ताई, त्या अनुषंगाने गीत सुचवलं. ते असा सावन आहे चित्रपटाचं नाव आणि गाण्याचे बोले मेघारे मेघा हे गाणं ऐकवा.
1: वा, गाणं खूप सुंदर आहे, तर ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत.

0: कौन बोलते हैं?
1: बोलते
0: धामणगावहून स्वातीताई,
1: हाँ
0: काय चालू आहे सध्या स्वातीताई?
1: कार्यक्रम आहे बसते
0: बर, कोणता कार्यक्रम आवडतो जास्त?
1: क्रम मधलं गाणे प्रेमगीत ऐकते
0: लोकरंग मधलं गाणे आवडतात तुम्हाला? बर,
1: सोमवार बुधवार शनिवार।
0: अरे वा, छान माहिती ठेवताय तुम्ही। मंगल प्रभात मध्ये? वा, बर।
1: स्वयंसिद्धा पण ऐकत असते।
0: स्वयंसिद्धा? हो, स्वयंसिद्धा हा कार्यक्रम महिलांच्या साठी आहे। वा, बर। मग आज कोणतं गीत ऐकायचं कार्यक्रमामध्ये?
1: जेवण जेवण जेवण नाच मयुरी।

0: तुळशीराम शिंपले बोलतो, ते गाव तालुका वडवणी जिल्हा बीड.
1: नमस्कार तुळशीरामजी, काय करता आपण?
0: काय शेती करतो मॅडम.
1: बर, पाऊस झाला चांगला?
0: हो बर झाला.
1: पेरण्या वगैरे झाल्या? काय असतं तुमच्या शेतामध्ये?
0: पेरण्या झाल्या, पेरण्या झाल्या.
1: बर, कापूस आहे का?
0: हो कापूस लावला.
1: हा, कारण बीड जिल्हा कापसाचा आगर आहे.
0: हो जास्त कापूस सोयाबीन थोडी असते.
1: हो बरोबर आहे. कुठे जातो तुमचा कापूस? बर, नेहमीचे खरेदी केंद्र असतील ना?
0: हो.
1: बर, आणि कोणतं गीत ऐकायचं आज कार्यक्रमामध्ये?
0: गीत रामलखनमुरली ऐकायचे.
1: वा, गीत खूप सुंदर आहे.
0: हो
1: ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत.
0: हो मित्रच नाव सांगतो मॅडम.
1: हा,
0: अभिमान साबळे, बळीराम साबळे आणि मुलगा बाबू शिंपले, पत्नी कुशीवर्ता शिंपले.
1: तुमच्या मित्रांच्या, तुमच्या कुटुंबाच्या पसंतीचं गीत ऐकूयात आपण. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो, नमस्कार।
1: नमस्कार,
0: कोण बोलताय?
1: मी तेरहून बोलतो, गोरखनाथ आपजरे।
0: तेरहून बोलताय गोरखनाथ?
1: हो,
0: बोला। पाऊस कसा झाला?
1: पाऊस बरा झाला, सध्या पेरण्या वगैरे चालू आहेत।
0: बर,
1: सेवानिवृत्त शिक्षक आहे।
0: शिक्षक आहात?
1: सेवानिवृत्त झाले।
0: सेवानिवृत्त? अच्छा, बर। म्हणजे तुम्ही विद्यादानाचं काम केलेलं आहे? बर, काय पेरलंय सध्या शेतामध्ये?
1: सोयाबीन पेरलं 1-2 दिवस झाला।
0: बर, म्हणजे पाऊस आता थोडा थोडा असला तरी चालू शकतो?
1: थोडं थोडं चालू असल्या चालू।
0: छान। कसा होता तुमच्या शिक्षकी पेशामधला अनुभव?
1: चांगला होता की मी बरेच दिवस सेवा केली तर आपल्या जिल्हा परिषद हायस्कूल काही मुलं क्लास वन ऑफिसर झाले, काही क्लास टू झाले।
0: वा, छान।
1: इथे जास्त दिवस नोकरी झाली म्हणजे जिल्हा परिषदला।
0: वा, खूप छान। असं म्हणतात की शिक्षक इतर मुलांना विद्यादानाचं काम करतात तेव्हा त्यांची स्वतःची मुलं पण छान घडतात।
1: हो, आपली मुलं दोन डॉक्टर आहेत, मुलगा एक GM.
0: छान। बर, आज कोणतं गीत ऐकायचंय मग?
1: आज आपल्याला गीत ऐकायचं आमचे सौभ मैनावती आणि माधवी बालकृष्ण आणि बाकी दोन मुलं आहेत आरव आणि अभिनव, यांना ऐकायचंय। या लाडक्या मुलांना,
0: या लाडक्या मुलांना तुम्ही मला
1: आधार आहे।

0: हेलो, आपकी पसंद।
1: हाँ मैडम, हम गौन बोलते मंगेश काटे।
0: हाँ बोला मंगेश जी, कोणते कार्यक्रम ऐकता आपले धाराशिव आकाशवाणी केंद्राचे?
1: मी तुमचे सगळेच कार्यक्रम ऐकतो, दिल खुला असे सगळेच कार्यक्रम ऐकतो, सकाळी
0: बर
1: चित्रगीत सगळं ऐकतो आम्ही। छोटा एफएम चा फोनच घेतलाय मॅडम।
0: बर बर, मोबाईल ऍप वर?
1: इथं आमचं बार्शी तालुक्यात आहे गाव खामगाव।
0: हो ना, पण मोबाईल ऍप वर ऐकताय की रेडिओ सेट वर?
1: नाही, छोटा फोन आहे, त्याला कंपनीचं ऍप आहे रेडिओ म्हणून।
0: वा,
1: छोटा फोन घेतलाय मी।
0: बर, आज कोणतं गीत ऐकायचंय मग?
1: मला दिल चित्रपटातलं ऐकायचंय, उदित नारायण यांच्या आवाजातलं मुझे नींद ना आहे मुझे चैन ना आहे।

0: हेलो, आपकी पसंद
1: आकाशवाणी
0: आकाशवाणी धाराशिव केंद्र। हेलो,
1: हेलो।
0: आपकी पसंद।
1: हाँ मैडम नमस्कार।
0: नमस्कार, कोण बोलता है?
1: हाँ मैडम यवतमाळ बोलत आहे मी।
0: बोला, काय नाव आपलं?
1: माझं नाव सुरेश कुमार पुट्टे
2: सर। आकाशवाणी धाराशिव केंद्राचे जे आम्ही कार्यक्रम आहे ते बरेच वर्षापासून ऐकते मॅडम।
0: बर, कोणता विशेष आवडतो?
2: संगीताचा कार्यक्रम आहे
0: हा,
2: तो आम्हाला खूप आवडतो। आणि निपाणीकर जे सर आहे त्यांचं जे उद्घोषणा आहे आम्हाला फार आवडतं।
0: अरे वा, नक्कीच।
2: हो, त्यांचं नाव काय मॅडम?
0: दौलत निपाणीकर।
2: हा दौलत सर जे निपाणीकर शेतकरी वार्तामध्ये मला वेळोवेळी नाही का म्हणजे टिप्स देतात मॅडम,
0: आणि शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असा माहितीपूर्ण कार्यक्रम असतो तो।
2: हो हो हो हो,
0: बरोबर। आज कोणतं गीत ऐकायचंय मग
2: मॅडम? आज नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं दिशाना मला दिसू लागला।
0: वा, खूप एव्हरग्रीन असं गाणं आहे, ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत।
2: खूप जबरदस्त गीत आहे मॅडम।
0: हो,
2: गुरुवर्ग त्यांचे नाव घेऊ इच्छितो मॅडम। आमचे माझी ताई आहे शिला पुट्टजवार, चंदा वैभव सूर्यकांत, आणि आमचे कागल तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमचे दोन्ही अंध मित्र आहे त्यांचं नाव घेतो ते आपले सुरेशजी साबळे म्हणून आहेत ताई, ते दोन्ही डोळ्यांना अंध आहे पण आकाशवाणी धाराशिव केंद्रावर मागच्याच

0: एवढा म्हणून त्यांचा फोन होता.
1: बर,
0: तर ते सुद्धा आकाशवाणी धाराशिवचे कार्यक्रम नियमितपणे ऐकते मॅडम.
1: वा, खूप छान.
0: हो
1: बर.
0: आणि आमचे मित्र आहे यवतमाळचे राहुल भाऊ म्हणू, विनोद कुमार ढवळे आहे आणि मी सुरेश कुमार पुट्टजीवार. सर्व आमची मित्रमंडळी आकाशवाणी धाराशिवचे नियमित कार्यक्रम ऐकणारे घाटंजी जिल्हा यवतमाळ आहो मॅडम.
1: वा, खूप छान. तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या पसंतीचं गीत ऐकूयात आपण.

0: हेलो,
1: हेलो,
0: आपकी
1: भंडारवाड़ी
0: पसंद
1: किशोर कोंडेकर।
0: भंडारवाड़ी उन किशोर कोंडेकर
1: हाँ,
0: बर
1: ये तो मां देवा मंदिर आहे पाने मुझे वीर तेज मुझे आ रहा है
0: हो बर पाऊस झाला का भंडारवाडीला?
1: ना। ए बार किस सवनी बुर बुर
0: पडला नाही जोरात पाऊस?
1: ना है पाऊस आज
0: बर काय करता काम? आपण
1: चले जा धंधा
0: शिलाईचा
1: कपड़े कपड़े या परी।
0: टेलर आहात?
1: हाँ तेरा भाव
0: बर बर किती वर्षांपासून करताय व्यवसाय?
1: वही करते जे आप अंदर जहाँ तक खड़ी करते हैं
0: बर बर आणि कसा आहे अनुभव मग?
1: चांगला की काम चुना तरु
0: बर कोणतं गीत ऐकायचंय आज?
1: जान तेरे नाम मधे। हेलो
0: जान तेरे नाम।
1: सर तो मैं आमी मजे आकाशवाणीला भी एक वेळेस भेट दिली ते
0: बर छान
1: कार्यक्रम चांगले असते सकाळी 6 वाजेपासून जी असते संध्याकाळी 11 पर्यंत शिवत असताना कपडे आम्ही
0: वा वा, म्हणजे तुमचं काम करत करत तुम्ही रेडिओचे कार्यक्रम ऐकता?
1: हा ऐकतो ना
0: बर
1: सगळे कार्यक्रम ऐकतो आरोग्यासाठी पुन्हा शेतीविषयी
0: बर नियमित श्रोते आहात?
1: नेहमीच करते आहोत।
0: बर गीत त्यांनी कळवलंय आता, जान तेरे नाम चित्रपटातलं ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत।

आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.

0: हॅलो, आपकी पसंत या फोन इन कार्यक्रमासाठी हा होता श्रोत्यांशी साधलेला सुहृदय संवाद आणि तुमच्या पसंतीची काही गीतं. चला तर मग घेऊया कार्यक्रमातून निरोप आणि भेटूया पुन्हा पुढच्या हॅलो आपकी पसंत या फोन इन कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: आत्ताच आपण हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमात श्रोत्यांशी संवाद साधला होता अनघा पुराणिक यांनी. तांत्रिक सहाय्य दत्तात्रय कुंभार आणि मधुकर पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.